मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्सवर तसंच 101.5 मेगाहर्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 21 अश्विन शके 1948 अर्थात 13 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 आणि 55 सेकंद झाली आहेत. तेव्हा आजच्या प्रातकालीन सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करतोय. या सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6 वाजता हिंदी बातम्या.

कविता खरवंडीकर यांच्या स्वरात ऐकलेली ही रचना होती श्री शंकराचार्य यांची. श्रोते हो, भगवंताच्या दिव्य तेजाचं, सामर्थ्याचं आणि मंगलमय स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या आणि तेज, शौर्य आणि भक्तीचा अनोखा संगम शब्दातून अनुभवायला देणाऱ्या भक्तिगीत आता ऐकूया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा. ही रचना आहे गदी माडगुळकर यांची आणि त्याला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं शक्तिपीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई अर्थात कोल्हापूरची महालक्ष्मी माता. आईच्या दर्शनानं तिच्या चरणी नतमस्तक होताना मनातील दुःख दूर होऊन नव्या आशेचा आणि चैतन्याचा संचार होतो. नवरात्रीच्या या मंगल दिवसांमध्ये श्रोते हो, आईच्या मायेचा झरा अखंड वाहत राहो आणि तिच्या कृपाछायेत भक्तांना विश्वासाचा आधार मिळो, यासाठी करूया अंबाबाईचा उदो उदो.

प्रल्हाद शिंदे यांच्या मुख्य स्वरातील या गीतरचनेसाठी शब्द आणि संगीत होतं मधुकर ठाकूर यांचं. श्रोते हो, आता आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी मन आतूर झालेल्या भक्ताची साथ ऐकूया. अभंग आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

रामनाम केवळ दोन अक्षरांचा हा मंत्र, पण त्यात सामावलेली आहे अपार शक्ती, श्रद्धा आणि मनशांती. अनुभवूया रामनामाची महती, ऐकूया समर्थ रामदास स्वामींच्या भक्तिभावाची अनुभूती देणारं भक्तिगीत. स्वर आहे प्रसाद शेवडे यांचं आणि त्याला संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

समता, करुणा आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून माणुसकीचा खरा अर्थ उलगडतो. श्रोते हो, जीवनात समतेची पूजा बांधत बुद्धांच्या विचारांचा मार्ग अनुसरण्याचा संदेश देणारं गीतात ऐकूया. यासाठी स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा. राम मोरे यांच्या गीताला संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, तुमचा आजचा प्रातःकाल मंगलमय करणारा मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवते हिंदी भजन. अनुराधा पौडवाल यांचा स्वर आहे. त्यांनी गायलेल्या पारंपरिक रचनेला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

आणि श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरात ऐकूया देशभक्तीपर रचना. ही रचना आहे सरस्वती कुमार दीपक यांची आणि त्याला संगीत आहे सतीश भाटिया यांचं.

0: श्रोते हो, भक्तिगीतं, देशभक्तीपर गीतं आणि संतांच्या विचारांवर आधारित रचनांचा सुंदर संगम आजच्या मंगलप्रभात या कार्यक्रमात आपण ऐकलात. भगवान विष्णूंचं सामर्थ्य, अंबाबाईचा महिमा, संत तुकारामांची भक्ती, समर्थ रामदास स्वामींचा रामनामाचा संदेश, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रप्रेमाची भावना आपण अनुभवली, तर भगवान बुद्धांच्या विचारातून समता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश आपल्याला मिळाला. श्रोते हो, याच नोटवर मंगलप्रभात हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 आणि 6 सेकंद झालेत. शेतकरी बांधवांचे दैनंदिन सूचनापत्र अर्थात कृषीवाणी आता ऐकूया. आज ऐकणार आहोत कडवा वाल लागवड या विषयावरची माहिती, वाचनस्वर विद्या तावडे यांचा.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, कडवा वाल हे आपल्या कोकणातलं पूर्वापार चालत आलेलं रब्बी कडधान्य पीक. हे पीक कोकणात भात कापणीनंतर जमिनीच्या अंग ओलाव्यावर घेतलं जातं. जमिनीत ओलाव्याचा साठा कमी असेल तर एखादं संरक्षित पाणी देऊन हे पीक घेता येतं. हे पीक भातानंतर जमिनीत शिल्लक अन्नघटक आणि ओलाव्याचा कार्यक्षम वापर करून प्रथिनयुक्त कडधान्य आणि गुरांसाठी पौष्टिक काड उपलब्ध करून देतं. त्यामुळे वाल हे एक हमखास उत्पन्न देणारं किफायतशीर पीक आहे. मध्यम आणि गाळाच्या भारी जमिनीत वालाच्या पिकाची वाढ चांगली होते. पाणीधारण क्षमता असलेल्या तसंच पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं. विद्यापीठानं विकसित केलेल्या वालाच्या सुधारित जाती म्हणजे कोकण वाल 1 ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते आणि याचं 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पन्न मिळतं. तर कोकण वाल 2 ही जात 100 ते 105 दिवसात प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल इतकं उत्पन्न देते. वालाची पेरणी टोकण पद्धतीने केली तर प्रति हेक्टरी 30 ते 45 किलो बियाणं वापरावं. पेरणीपूर्वी बियाण्याला 1 किलोसाठी 3 ग्रॅम या प्रमाणात थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाण्याला रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावं. 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया पेरणीपूर्वी

0: एक तास आधी आणि बुरशीनाशकानंतर करून बियाणं सावलीत सुकवावं. रायझोबियमची प्रक्रिया केल्यामुळे मुळातील गाठींची संख्या वाढून नत्राचं स्थिरीकरण जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे वालाची वाढ चांगली होऊन उत्पन्नामध्ये सुमारे 10 ते 12% वाढ होते. खरीप पीक काढणीनंतर ताबडतोब जमिनीत वापसा असताना एक वेळ नांगरट करून जमिनीत हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमीन तयार करताना मिसळावं. त्यानंतर काडी कचरा, धसकटं आणि तणांचे अवशेष वेचून घेऊन जमीन समपातळीत आणावी. त्यानंतर वालाची पेरणी टोकण पद्धतीने 30x15 cm किंवा 30x20 cm किंवा 30x30 cm अंतरावर ओळीत नांगरापाठोपाठ करावी. पाभरीने पेरणी केली तर 2 ओळीतील अंतर 30 cm ठेवावं. अशा पद्धतीने मशागत करून वाल लागवड केली तर सखल भागातील जमिनीमध्ये पेरणीनंतर 1 आणि फुलोऱ्याच्या वेळी 1 पाणी देणं आवश्यक आहे. वालाचं पीक सर्वसाधारणपणे 100 ते 110 दिवसात काढणीसाठी तयार होतं. वाल पिकाला पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यावं. खताची सर्व मात्रा पेरणीच्या वेळी ओळीमध्ये बियाण्याखाली साधारण 5 cm खोलीवर दिली तर या पिकाची वाढ चांगली होते. खतं आणि बियाणं पेरणी एकावेळी 2 जाड्याच्या पाभरीने मशागत केलेल्या जमिनीवर करता येते. वालामध्ये पीक उगवल्यानंतर हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाच्या किंवा अन्य सुक्या पाल्याचं किंवा गवताचं आच्छादन वापरलं तर तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्यांची मळणी काठीने झोडपून करतात. त्यानंतर उफणणी करून दाणे वेगळे करतात. अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये कडवा वालची लागवड करून चांगलं उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कडवा वाल लागवड या विषयावरची होती श्रोतेहो आजची कृषीवाणी. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण असेल 2:00 PM आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीही आपल्या जीवनाशी खूप निगडीत विषय, त्यासाठीच ऐकणार आहोत 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठेसुळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर

0: या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता

0: उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवी वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहेत त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं, शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळी त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात, किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादरकर्ते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

मुंबई केंद्रावरील दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, जिथे आपण स्थानिक, राज्य आणि देशस्तरावरील कार्यक्रम ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 18 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, सकाळी 7 प्रायोजित कार्यक्रम असेल गोष्टीतून दृष्टी. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर प्रायोजित कार्यक्रमांमध्ये 7:40 आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्था. श्रोते हो, सकाळी 7:45 असेल भावधारा. 8:40 संतवाणी, यामध्ये संत जनाबाई. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा असेल लेखन केले विशाखा भिडे यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. सकाळी 9 लख लख चंदेरी अर्थात हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण दांडिया आणि गरबा स्पेशल चित्रपट गीत ऐकणार आहोत. तेव्हा नक्की ऐका 9 लख लख चंदेरी. आणि श्रोते हो, त्यानंतर लगेचच असेल आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 9:30. त्यामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या 9 गुणांविषयी प्रवचनकार भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.

मग 11:05 असेल गाता रहे मेरा दिल। श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम असेल गायक अभिनेते किशोर कुमार यांच्यासाठी स्पेशल। दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। त्यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक संवाद ऐकाल आपुलकी या घरात। आणि याच कार्यक्रमात आरोग्य दर्पण अंतर्गत त्वचा विकार याविषयी सिद्धी चिखलकर यांची मुलाखत ऐकाल। दुपारी 1:05 असेल गीत बहार।

देखाल आपुलकी या घरात आणि याच कार्यक्रमात आरोग्य दर्पण अंतर्गत त्वचा विकार याविषयी सिद्धी चिखलकर यांची मुलाखत ऐकाल. दुपारी 1:05 असेल गीत बहार, 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षर रसिके. पुन्हा प्रसारित कार्यक्रमात श्रोते हो दुपारी 2:00 रत्नागिरी केंद्रावरून असेल कृषीवाणी, तर मुंबई केंद्रावरून 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर आणि श्रोते हो दुपारी 2:30 प्रसारित होणाऱ्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहोत. हे होती रूपरेषा आजच्या आमच्या पहिल्या सभेची. आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00, त्यामध्ये दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट गीतांची, 5:30 मुंबई केंद्रावरून युवक दोस्तांसाठी कार्यक्रम प्रसारित होणारे युववाणी यामध्ये सुरुवात करण्याचं धाडस हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:10 गीतबहार आज ऐकणार आहोत हिंदी चित्रपट गीतं. 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, तर 6:35 असेल लोकसंगीत. श्रोते हो मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी. किसानवाणी कार्यक्रमात भाजीपाला कलमी करणे याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत ऐकाल. रात्री 7:15 गझल, तर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 असेल रजनीगंधा आणि 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित रविशंकर यांनी सतारवर वाजवलेला राग मिया मल्हार आपण ऐकणार आहोत. त्याशिवाय श्रोते हो सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जाणार आहेत. ही होती रूपरेषा आकाशवाणीवरील रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आज दिवसभरातील कार्यक्रमांची. ऐकत रहा आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र.

0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:05 झालेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: अगरबत्ती, धूप, कापूर नवरात्री पूजेचं आहे परिपूर्ण सामान.
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
1: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क 70283807 89.

0: श्रोते हो आता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
6: नमस्कार श्रोते, तर आपण तंट्या बिल्लाबद्दल ऐकत होतो। हा हळूहळू जसं समाजाचं नेतृत्व करायला लागला, समाजामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला लागला, तसा अनेकांचा मित्र बनला आणि त्याच्या संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय भावना वाढीला लागली। याच्यामुळे निंबाड प्रदेशावरती ज्या ज्या राजांनी राज्य केलं त्यांनी कधीही भिल्लांच्या जंगलामधलं जे मुक्त जीवन होतं त्याला कधीही धक्का लावला नाही, परंतु ते ब्रिटिश शासनाला अनुकूल असल्यामुळे ब्रिटिश धार्जिण्या कारवाया मात्र सर्वांच्या चालू होत्या। तेव्हा अशा बड्या लोकांवरती तंट्या भिल्ल त्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा, त्यातून जे धन मिळेल त्यातून ते गरजूंना वाटून टाकायचा, त्यांना सढळ हाताने मदत करायचा। समाजाने जो त्याला प्रतिसाद दिला ह्या प्रतिसादामध्ये त्याचं नेतृत्व इतकं बळकट झालं की तो सहजासहजी कुणाच्या हातात

0: सापडेना. पोलिसांना त्याला अटक करणं म्हणजे एक मोठं दिव्य होऊन बसलं. सलग 12 वर्ष तो ब्रिटिश पोलिसांच्या हाती काही लागला नाही. शेवटी 11 ऑगस्ट 1889 म्हणजे त्यावर्षी त्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्या दिवशी त्याला अटक झाली. त्याची मानलेली बहीण होती, तिचं नाव गंगा, तिच्याकडे तो गेला होता. परंतु त्या बहिणीचा नवरा जो गणपत यांनी याचा विश्वासघात केला. म्हणजे आपल्याला असं समजेल की आपल्या संपूर्ण समाजामध्ये मुळातच पराजयाचं मुख्य कारण हे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा केलेला विश्वासघात, हे आपल्याला सर्वसामान्यरित्या सगळीकडे आढळून येईल. हा जो धोका झाला त्याच्यामुळे तंट्याला अटक झाली. आणि त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1889 म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी, 11 ऑगस्टला अटक झाली, 10 नोव्हेंबर त्याच वर्षी न्यूयॉर्क टाइम्स जो पेपर आहे त्यांनी या तंट्या भिल्लाच्या अटकेची बातमी दिली. म्हणजे बघा, निबाडसारख्या आदिवासी प्रदेशामध्ये एका भिल्लाला अटक होते, त्याची बातमी, त्यांनी केलेला लढा, त्याची माहिती अमेरिकेपर्यंत पोचते आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये ती बातमी छापून येते. त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी जबलपूर सेशन कोर्टमध्ये त्याची सुनावणी झाली त्या केसची, आणि न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात सरकारला लोकांच्या उद्रेकाची भीती होती, तर त्यामुळे त्याला कुठल्या दिवशी कोणत्या तारखेला फाशी दिलं गेलं हे सरकारनं कायमच गुपित ठेवलेलं आहे, ते काय माहिती नाही. फाशीनंतर त्याचा जो मृतदेह होता तो इंदूरजवळ सध्या जे खंडवा स्टेशन आहे त्या खंडवा स्टेशनच्या आधी पाताळपाणी काळपाणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ फेकून दिला. आज त्या स्टेशनजवळ त्या मधल्या रेल्वे मार्गावर तिथे एक त्याचा लाकडाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि त्यालाच सध्या तंट्या भिल्लाची समाधी असं समजलं जात. रेल्वे न चुकता पाताळपाणी इथं थांबते आणि तंट्या मामाला सलामी देते. तंट्या हा निमाड प्रदेशातल्या नागरिकांचा, समस्त नगरजनांचा अभिमानाचा विषय झाला. तंट्याच्या कथा, त्याच्या ओव्या आणि त्यांनी गायलेली गीतं या निमाडमध्ये आजही लोकांच्या तोंडावरती आहेत. राष्ट्रसेनानी म्हणून त्याला पदवी मिळाली आणि ही पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणानं दिली. त्याचं हे जे जीवन आहे प्रेरक आहे आणि त्या समाजामध्ये निमाडमध्ये अजूनही त्याचं स्मरण केलं जातं. गावोगाव लहान मुलांना त्याच्या कथा ऐकवल्या जातात आणि शेवटी काय असतं की या अशा कथांमधून ऐकून जेव्हा 1000 लोक ऐकतात, जेव्हा 10,000 लोक ऐकतात, तेव्हा कुठेतरी एका व्यक्तीला ते मनापर्यंत पोचत असतं आणि त्याच्यातूनच राष्ट्राचे नवीन वीर तयार होत असतात. या संपूर्ण कथा जेव्हा आपण सांगतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या आपल्या आतपर्यंत किती झिरपतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये काय सूक्ष्म बदल होतात हे जरी आपण बघितलं तरी त्याच्यातून आपल्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती तयार होते त्या भक्तीचं कृतीमध्ये रूपांतर होईल. कारण ऐकणं हा भाग झाला, पण ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठेतरी कृतीशील असलं पाहिजे. या इतिहासामधून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं घडावं हाच उद्देश सगळ्या गोष्टींच्या मागे असतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: वंदना माते तुला. श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
2: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, त्यासाठी आता जोडले जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी.

0: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नाना क्षीरसागर।
1: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान, कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
0: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे। आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते। देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत।
3: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी याकरता 12 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. काँग्रेसच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात नागपुरात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात उच्चस्तरीय समिती

0: समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा या समितीत समावेश असेल. रुग्णालयं आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा आणि सुविधांचं सुशुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 ही संख्या 33.39 कोटी पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1,000 उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चौदार तळे सत्याग्रहाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही

0: द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची प्रातकालीन सभा. सकाळचे 7:20 आणि 26 सेकंद झालेत. श्रोते हो, थोड्याच वेळात ऐकणार आहोत आजचा दिनविशेष.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:21 आणि 28 सेकंद झालेत. श्रोते हो, आता सांगते आजचे दिनविशेष. श्रोते हो, इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या काही ठळक घटनांमध्ये 54 इसवी सन पूर्व रोजी 17व्या वर्षी निरो हा रोमनचा सम्राट झाला. 1773 साली आजच्याच दिवशी चार्ल्स मेसियरने व्हर्लपूल गॅलेक्झी शोधली. श्रोते हो, 1884 साली आजच्याच दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी ग्रीनिज जवळून जाणारं रेखावृत्त हे शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित करण्यात आली. श्रोते हो, हे रेखावृत्त पृथ्वीचे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध

13 ऑक्टोबर 1911 रोजी अशोक कुमार गांगुली या चित्रपट अभिनेत्यांचा जन्म झाला, तर त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 2001 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1925 रोजी ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांचा जन्म झाला आणि श्रोतेहो त्यांचा मृत्यू 8 एप्रिल 2013 रोजी झाला. तर श्रोतेहो, पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1948 साली झाला. श्रोतेहो, नुसरत फतेह अली खान यांची गाणी आपण निश्चितच ऐकली आहेत. श्रोतेहो, आजच्या दिवशी दिल्लीच्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचा 1240 रोजी निधन झालं. लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा आजच्या दिवशी 1911 साली निधन झालं. पॉपॉय कार्टूनचे निर्माते ई सी सेगर यांचं निधन आजच्या दिवशी 1938 साली झालं. द हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षे यांचं निधन 1945 साली आजच्या दिवशी झालं. आणि श्रोतेहो, आपले लाडके पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, कथालेखक किशोर कुमार यांचं निधन आजच्याच दिवशी 1987 साली झालं. श्रोतेहो, आजचा गीत गाता रहे मेरा दिल सुद्धा त्यांच्याच गाण्यांवर आधारित असेल. तेव्हा श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:25 होत आहेत. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होतोय. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण वन्यजीव सप्ताह, वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. कोल्हापूरची ओळख हिरवाईनं नटलेला जिल्हा अशी आहे. डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं, धबधबे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याला वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं आव्हानही निर्माण होत आहे. त्याचबरोबर निसर्गाचं जतन करत वनपर्यटनाला चालना देणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, याच अनुषंगानं आजच्या भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि कोल्हापूरमधील वनपर्यटन विकासाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना सध्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा वेळी माणूस आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता महत्व

0: महत्वाची असते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: मानव आणि वन्यजीव संघर्ष हा सध्याचा अरण्याचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणे किंवा शेतामध्ये येऊन त्यांचं नुकसान करणे अशा वारंवार घटना घडत असतात. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचा मार्ग हाच असतो की अशा वन्य प्राण्यांना त्यांचा जो नॅचरल भ्रमंतीचा मार्ग आहे नैसर्गिक तो उपलब्ध करून देणे. कारण आता बऱ्याचशा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आल्यामुळे त्यांचे हॅबिटॅट फ्रॅगमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास हा तुटक झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या मानवी वस्तीकडे किंवा शेती क्षेत्राकडे जास्त ते येत आहेत. तर ते सनियंत्रित असणं आवश्यक आहे. बरेचसे रिसॉर्ट्स किंवा मानवी वस्ती ही जंगलाच्या फ्रिंज एरियामध्ये आलेले आहेत. तर त्या ठिकाणी संरक्षण कुंपण भिंत घरांना करणे किंवा रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवणे, लाईटचा प्रॉपर वापर करणे किंवा शेतामध्ये पाणी द्यायला जात असताना म्युझिक किंवा काठीचा सोबत वापर करणे किंवा एक दोन लोक सोबत जाणे, चांगले टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो, ज्यामधून आपल्याला चंदगड आजरासारखे ठिकाणी त्या ठिकाणी हत्ती आहेत तर त्यांची मुवमेंट पण आम्हाला रेग्युलरली ट्रॅक होते. आमचे स्पेसिफिक काही लोक आहेत की त्यांना आपण ट्रेनिंग दिले आणि हत्ती हकारा गट इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यांचे 7 कॅम्प आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे जंगल क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये आहेत. तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स लोकल लोकांशी असतात. तर अशा जेव्हा प्रश्न उद्भवतात त्यावेळी ते लोक गावातील लोकांना जागरूक पण करत असतात. आणि काही नुकसान जरी झालं तरी आपण महाराष्ट्र शासनाने किंवा विभागातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करतो. याशिवाय मॅडम जंगल क्षेत्रामध्ये आपण त्यांना चारा आणि पाणी याची पण उपलब्धता कशी होईल यासाठी प्रयत्न करतो.
0: अच्छा, म्हणजे वन्य प्राणी आढळून येणार आहेत किंवा काय या दृष्टीने लोकांना त्या भागातील किंवा जंगल परिसरातील किंवा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या मानवी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क किंवा जागरूक केलं जातं.
1: हो बरोबर.
0: पण तरीही जर एखाद वेळेस सर जर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी आढळलाच तर अशा घटना जर घडल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आहे?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी येतात तर त्यावेळी त्याला पकडण्याचा किंवा त्याला रजिस्टर करण्याचा कोणीही पहिल्यांदा प्रयत्न करू नये असं मला
0: वाटतं.
1: कारण बिबट्यासारखा प्राणी आहे तो खूप हिंसक प्राणी आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याला आपण पकडण्याच्या ऐवजी त्याला जर त्याचा नैसर्गिक मार्ग असेल की ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि नागरी वस्तीच्या अपोजिट साईडला तो बाजूला जाऊ शकतो असा मार्ग त्याला काढून देण्याची आवश्यकता असते. याशिवाय आपण जशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी मेन्शन केल्या याच्या अगोदर तर त्या आत्मसात करण्याची खूप गरज आहे. शेतात काम करत असताना, घरी रात्रीचं राहत असताना आणि त्याचबरोबर की ज्या शासकीय यंत्रणामध्ये आमच्याकडे रेस्क्यू टीम्स असतात तर जसं 1926 आहे किंवा फॉरेस्टचं निअरेस्ट जे ऑफिस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे ट्रँक्युलायझिंग गन असते किंवा बाकी पिंजरे असतात, कॅमेरा ट्रॅप्स असतात. तर अशा सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आणि आमची टीम इक्विप्ड असते. याशिवाय आम्ही फायर ब्रिगेड किंवा लोकल यंत्रणांची पण मदत घेतो, पोलीस असतील. तर या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
0: खरंय सर. कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैव विविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. वेस्टर्न घाट हा खूप बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आपला. विविध प्रजाती, पक्षी, प्राणी हे सगळे आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यामध्ये टायगर पासून ते स्लेंडर लॉरीस सारखे खूप छोटे प्राणी आहेत ते पण आपल्या जंगलामध्ये सापडतात. हॉर्नबिलच्या 4 प्रजाती सापडतात आणि खूप मॉसेस असतील, ऑर्चिड्स असतील, मेरिस्टिक स्वॅम्प्स असतील, अशा खूप सुंदर अशा परिसंस्था. याशिवाय लेगलेस MPBNs असतील, बरेचसे गिकोज असतील, असे खूप प्राणी आणि पशु आपल्याकडे आढळतात. तर ह्या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी अवेअरनेस कसा आणता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांची नैसर्गिक जी जडणघडण आहे किंवा त्यांचा आदिवास आहे तो कुठेही डिस्टर्ब न करता लोकांना त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि निसर्गाला त्यांच्या

0: अशा मुख्य फॉर्ममध्ये कसं पाहता येईल, जसं आपण धबधब्यांना भेटी देतो, पुन्हा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड पाऊनखिंड असा एक खूप जुना ट्रेक आहे शिवाजी महाराजांनी जो केला होता, म्हणजे ज्या मार्गाने गेले होते, तर या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे. तर हे चालत असताना चालता चालता जंगल कसं शिकता येईल हे आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपण गाईड्स असतील, त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहिती फलक इंटरप्रिटेशन सेंटर्स असतील याच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
1: अच्छा सर, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील पर्यटन विकासाची सध्या खूप चांगली चर्चा आहे, तर या परिसरातील पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय?
0: भुदरगड येथील सवतकडा हा धबधबा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे मुख्य माननीय श्रीनिवासराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा डेव्हलप करायला घेतला. सुरुवातीला या ठिकाणी 7 धबधबे होते आणि त्या ठिकाणी लोक कधी फिरायला जात नव्हते, पण एक सुंदर ठिकाण बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून आणि भुदरगडचा किल्ला आहे तिथून 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण तिथल्या स्थानिक लोकांकडून मागणी आल्यानंतर आम्हाला समजलं की आपण अशा काही ऍक्टिव्हिटी तर करू शकतो सुरुवातीला. त्यानंतर ही 7 धबधबे डेव्हलप करत असताना कमीत कमी इंटरव्हेन्शन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल याचा पहिल्यांदा विचार आला आणि ह्या 7 धबधब्यांची स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी रिटेन्शन वॉल बांधायचे असेल अशा रिटेन्शन वॉल बांधणे, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि त्याला जोड म्हणून काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये झिपलाईन सारख्या ॲक्टिव्हिटी असतील, त्यानंतर हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स अशा आपण कनेक्ट केल्या आणि त्या ठिकाणी सागवानाचं सुंदर जंगल आहे पूर्वी केलं ते तसंच रिटेन्शन केलं, त्यात कोणतेही चेंजेस केले नाही आणि तो नो प्लास्टिक झोन आपण डिक्लेअर केला.
1: अच्छा,
0: एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणपूरक कसं पर्यटन करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तो एक टुरिझम ट्रँगल म्हणून उदयास आला, कारण भुदरगड, सवतकडा धबधबे आणि बाळूमामाचं मंदिर हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि एक ट्रँगल आहे आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊ शकलो असं मला वाटतंय. आणि यावर्षी आपण जवळजवळ 75 लाख इतका इन्कम त्यातनं केला या 3 महिन्यामध्ये.
1: अच्छा, म्हणजे रांगणा किल्ला, मधाचं गाव, पाटगाव अशा पद्धतीनं धार्मिक पर्यटन, वन पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन असा ट्रँगल या भागात आपण डेव्हलप केलाय. तर
0: येस, आणि हे सगळे ठिकाणं थोडीफार होईना पण फॉरेस्टशी किंवा जंगलाशी कनेक्ट आहेत, कारण मधाचं पाटगाव जे म्हटलं जातं तिथलं मधाचं वर्ल्ड फेमस मध आहे, तो त्याचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे तिथल्या सुंदर अशा फॉरेस्ट आणि जंगलांमधनं होत.
1: मानव वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवांचं संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जातो याबाबत आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलीत. तसंच कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना निसर्गाचं संवर्धन आणि जबाबदारीनं करावं याचं वन पर्यटन कसं महत्वाचं आहे हेही आपल्या संवादातून समोर आलं. सर, आपण खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, वणव्यांपासून जंगलांचं संरक्षण आणि जैवविविधतेचं संवर्धन केवळ प्रशासनाची भूमिका नाही तर स्थानिक नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. याच विषयावरील हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ट्यून केलंय 1143 किलोहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. श्रोते हो, बुधवारी 14 ऑक्टोबर 2000

0: 26 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका, अन्न पदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी, याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: तर अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून आपण जे पण अन्न पदार्थाशी निगडीत जे पण व्यवसाय आहेत, जसे आपले हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, बेकरी आहेत, आपले किराणा मालाची दुकानं आहेत, इवन आपले स्ट्रीट फूड वेंडर आहेत, या सर्वांची तपासणी करण्याचा अधिकार हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा आहे.
0: तेव्हा नक्की ऐका, बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, आमच्या उद्याच्या प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतलं, पण आजच्या कार्यक्रमामध्ये काय आहे आम्ही तुम्हाला आधी सांगितलं आहे, पुन्हा एकदा आठवण करून देते, ऐकूया.
3: वंदना माते तुला. श्रोतेहो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या 9 गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
4: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका, मंगळवारी 13 ऑक्टोबरला 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे प्रातकालीन सभा. सकाळचे 7:40 आणि 17 सेकंद झाले. आता प्रसारित करत्या प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते, हो अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर अनुरूपचे तन्मय कानेटकर आहेत. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं की आजकालच्या मुलामुलींच्या अपेक्षा या बदललेल्या आहेत, तर साधारण त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप काय असतं, काय सांगशील?
3: अपेक्षा बदलल्या आहेत का असं विचारलं तर त्याचं उत्तर हो असं अगदी स्पष्ट आहे. अनेकदा अनेक पालक ही तक्रार करतात की खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तेही आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत असतं, पण त्याच्यामध्ये रियालिटी काय, वास्तव काय ते बघणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आजीने, अंजली कानेटकर हिने, जेव्हा अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली, किंवा जवळपास 26 वर्षांपूर्वी माझ्या आईने, म्हणजे डॉक्टर गौरी कानेटकर हिने सगळी धुरा जेव्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली, या दोन्ही काळामध्ये तेव्हाच्या जर अपेक्षा आपण जर बघितल्या तर कधीच कोणी अनुरूपच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष बोलताना जे सांगितल्या जातात अपेक्षा तेव्हा म्हणा असं कोणीच सांगायचं नाही की जी व्यक्ती माझी जोडीदार म्हणून मला मिळणार आहे ती माझी उत्तम मैत्रीण किंवा मित्र असावा अशी अपेक्षा कोणी एक्सप्लिसिटली प्रत्यक्ष बोलून सांगायचं नाही. आज 99.99% मुलं मुली हे सांगतात की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे. तर मला असं वाटतं की हा अपेक्षांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. पटकन वरवर पाहताना असं वाटत नाही. असं नाही की जुन्या पिढीमधल्या जोडप्यांमध्ये मैत्री झाली नाही, पण ती नंतर हळूहळू झाली.
2: बरोबर.
3: पण आता ती अपेक्षा म्हणून आधीच येते की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला हवी आहे. याच्यामधला एक महत्वाचा जो बदल आहे की मैत्री हा शब्द कुठून येतो किंवा कशा पद्धतीने येतो, तर दोन गोष्टी याच्यामध्ये मला अशा वाटतात की महत्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्याकडे पार्टनरशिप सारखं बघितलं जातं. जोडीदार आहे तर ती सगळ्या बाबतीतली पार्टनरशिप असावी, एकत्र असावं, आणि ती नुसतीच कामांची विभागणी इतकं ते पारंपरिक अर्थ त्याला असू नये असं त्या अपेक्षेकडे बघितलं जातं. म्हणून मैत्री हा शब्द येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मैत्रीमध्ये इक्वॅलिटी असते, समानता असते, एक

0: समान पातळीवरनं बोलणं असतं, मुक्तता असते, मोकळीक असते, फ्रीडम असतं, तर ती भावना खूप जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे मैत्रीची अपेक्षा ही आज खूप जास्त प्राधान्याने येते.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 1800-267-9191. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. तर आपण आत्ता मुला मुलींच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या अपेक्षांमध्ये विसंगती आपल्याला दिसून येते का, याबद्दल काय सांगशील?
0: विसंगती थेट असते अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आता अनुरूप मध्ये नाव नोंदवायचं आहे असं ठरल्यानंतर पालक अचानकपणे 1990 किंवा 1980 दशकात जातात, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि तेव्हाच्या काय अपेक्षा होत्या त्या सगळ्यांची एक यादी केली जाते. म्हणजे एक पारंपरिक अपेक्षांचा डोलारा उभा राहतो. त्याबरोबर मुलं मुली आता स्वतंत्र आहेत, त्यांची मतं आहेत. म्हणजे 40 वर्षांपूर्वी जशी लग्न होत होती की पालकांनी सांगायचं आणि मुला मुलीने बोलल्यावर उभं राहायचं, अशा पद्धतीने लग्न काही आज होणार नाही. म्हणजे मुला मुलींना मतं आहेत, त्यांची त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत आणि त्यांना डावलून काही पुढे जाणं होणार नाहीये. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा, मुला मुलींच्या आजच्या काळातल्या अपेक्षा, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. एक खरं सांगायचं तर खिचडी केली जाते आणि तो एक मोठा डोलारा उभा राहतो. त्यामुळे असं वरवर दिसतंच आपल्याला की अपेक्षांचा डोलारा खूप मोठा झालाय, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये सगळंच आहे, सगळ्यातलं सगळं हवंय, चांगलं जुनं पण हवंय, नवीन पण हवंय. पण आम्ही असं म्हणतो की या अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे विवेकी दृष्टीने यातल्या काय खरंच अपेक्षा आजही सुसंगत आहेत, कालबाह्य झालेले नाहीत, काल सुसंगत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तो विवेकी विचार, तारतम्याने विचार, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एकच वाक्य फक्त शेवटी सांगतो की आपल्या अपेक्षा कोणत्या आणि आपल्या मागण्या कोणत्या हा फरक आपल्याला करता आला पाहिजे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-9191. 1800-267-9191. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, खूप छान माहिती या भागात आपण श्रोत्यांना दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45 झालेत. आनंद घेऊया. भावगीतांचा कार्यक्रम आहे भावधारा. कार्यक्रमाची सुरुवात करते ग दि माडगुळकर यांच्या गीतानं. याला स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचं आणि संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया सुरभी ढोमणे यांनी गायलेलं प्राध्यापक गिरीधर गोंधळी यांचं गीत. त्याला संगीत आहे आनंद कुहेकर आणि शैलेश दाणी यांचं.

0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
3: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
3: संपर्क 70283807 89.
4: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, त्याला संगीत श्रीधर फडके यांचं.

अनुराधा पौडवालेने गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. त्याला संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमामध्ये संत जनाबाई यांच्यावर आधारित कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत. लेखन केले विशाखा भिडे यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, एकत्र हा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मात्र श्रोते हो, आता जगभरातील घडामोडी जाणून घेऊया. ऐकूया 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Sindhu faces a formidable opening round challenge against Olympic champion and world number one Aung San Young of Korea in women's singles. She will be joined in the women's singles draw by compatriots Tanvi Sharma, Ashmita Chalaiha, Devika Sehag and Unnati Hooda. And now for a look at today's newspapers. It's over to Shagun Chopra.
1: Thank you, Sarabjeet. The news that hawks the limelight today is that of the country's most iconic site for dissent. The Hindustan Times leads with, after 33 years, cops bar all protests at Jantar Mantar. Jantar Mantar no longer a protest site, says the Asian Age. Under the caption, course correction, rupee jumps 96 paise against dollar as measures take effect. Banks seek RBI relief, more time on strict forex curbs, writes the Financial Express. On the firecracker-induced air pollution, the Statesman writes, SC backs balanced approach to firecrackers ahead of Diwali. And finally, the Hindu notes global warming is turning sex reversal in frogs into extinction risk. And with that, it's back to you, Sarabjeet.
0: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. President Draupadi Murmu appoints six governors. Rajendra Vishwanath Arlekar moved to Tamil Nadu and O.P. Mathur to Kerala. India to host first ever BIMSTEC Home Ministers meeting in New Delhi today. Election Commission launches nationwide outreach drive to ensure no eligible voters left out of electoral rolls. Four Lashkar-e-Taiba terrorists killed in landmine blast at LOC in Poonch district of Jammu and Kashmir. India's internet subscriber base crosses 111 crores. And in badminton, Denmark Open 2026 to begin today in Odense. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओमप्रकाश आता केरळचे तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या तर डॉ धलसिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. नवी दिल्ली इथं आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी 3 नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी

मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत 506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं 1 आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह 4 दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे 4ही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज PV सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू अॅन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि

0: रवी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100 अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडूजवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ, तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: मध्यमलहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि श्रोतेहो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आजची आमची पहिली सभा. या पहिल्या सभेत श्रोतेहो आपणा समवेत आहे. मी अनघा योगेश मगदुम. श्रोतेहो सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झालीत. आता ऐकणार आहोत कार्यक्रम संतवाणी. आज यामध्ये संत जनाबाई यांच्याविषयी जाणून घेऊया. कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे लेखन केलंय विशाखा भिडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोतेहो ऐकूया संतवाणी.

ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. श्रोते हो, संतवाणी या कार्यक्रमाच्या या आधीच्या भागामध्ये आपण संत जनाबाई यांच्याविषयी जाणून घेत होतो. आजच्या या कार्यक्रमात संत जनाबाई यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया. जनाबाईंनी कधीही एखादा विषय समोर ठेवून अभंग रचले नाहीत, तर त्यांच्या हृदयातल्या भक्तीच्या उमाळ्याने ते शब्द आपोआप बाहेर पडलेत. त्यामुळे त्या अभंगांना भावनेचा ओलावाही आहे आणि त्यांच्यामध्ये सुबोधताही आहे, असं जनाबाईंचं काव्य प्रासादिका.

0: त्यांच्या अभंगातून त्यांचं निरागस स्वच्छ स्त्रीमन आपल्याला दिसतं. त्यांच्या पारमार्थिक जीवनाचा आविष्कार घडवणारे हे अभंग त्यांना अगदी सहज स्फुरत असत. क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया, अशी मुमुक्षू अवस्था त्यांना प्राप्त व्हायला लागलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी कृष्णाच्या बालक्रीडांचं वर्णन करणारे अभंगसुद्धा लिहिलेले आहेत. त्या म्हणतात, वैकुंठाचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, रांगत असे हा अंगणी माथा जावळाची वेणी, पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदा ते माय दासी जनी वंदी पाय.
1: श्रोते हो, कृष्णलीला सांगणारा हा अभंग वाचत असताना जनाबाईंच्या हृदयातला मातृभाव डोळ्यासमोर येतो. स्त्री मनाचे विचार, भावना, प्रेमळपणा ह्या प्रासादिक रूपांमध्ये जनाबाईंकडून प्रकट झाले आहेत. त्यांच्या जीवन जगण्यातून, सभोवतालच्या परिस्थितीतून आणि त्यांना आलेल्या जीवनाच्या अनुभवातून काही ओव्या सुद्धा साकार झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी जात्यावर बसलं की बायका ओव्या गात असत, तशाच ओव्या जनाबाईंनीही लिहिल्या आहेत. सुंदर

श्रोते हो, या रचनांमध्ये ज्या वस्तू, जातं, खुंटा, दळण या सगळ्या स्त्रीजन्माशी संबंधित आहेत. स्त्रियांचा जो एक मूळ जन्मतः मातृभाव असतो, त्यानुसार गाय वासरू, मायबाप किंवा माय लेकरू किंवा हरिणी आणि पाडस अशासारख्या प्राण्यांच्या वरतीसुद्धा त्यांनी अभंगातनं उल्लेख केला आहे. या संदर्भातला जनाबाईंचा एक अभंग आहे, त्यात त्या म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लापाशी.

जनाबाईंच्या अभंगांना एकीकडे भक्तिभावाची उंची आहे आणि दुसरीकडे लौकिक जीवनाचं अधिष्ठान सुद्धा आहे. त्यांच्या अभंगाच्या प्रतिमा बाळबोध वळणाच्या पण आहेत. जसजसं वय वाढत गेलं तसतसं जनाबाईंना नामस्मरणाचं महात्म्यसुद्धा पटायला लागलं. त्यांनी ते त्यांच्या अभंगातून व्यक्त केले. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक देहाचे, ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी. अर्थातच हे नाम महात्म्य संत नामदेवांच्या सान्निध्यामुळे त्यांना उमगलेलं होतं. नामाचा महिमा शेषाला सुद्धा हजार मुखाने वर्णन करता येत नाही, मग आपल्याला तर एकच मुख आहे. त्यामुळे या जन्मामध्ये नाम घेतल्यावर आपला नक्की उद्धार होईल. भक्तांना तारून नेणारं ते विठ्ठलाचं नाम सर्वांनी घ्यावं, यातून जनाबाईंची नामस्मरणावरची श्रद्धा दिसून येते.

श्रोते हो, लौकिक जीवन व्यवहारामध्ये प्रत्येक पाऊल टाकण्यापूर्वी नामस्मरण केलं पाहिजे असं त्या सांगतात, कारण त्यामुळे पाऊल वाकडं पडणार नाही, मोक्षाच्या प्राप्तीच्या दिशेने पडलेलं ते पाऊल असेल. नामस्मरण ही भारतीय जीवन परंपरेची श्रद्धा आहे, भक्ती आहे, आणि त्या भक्तीनेच अजमेळा, चोखामेळा यांचा सुद्धा उद्धार झाला, कारण तो विठ्ठल पावलोपावली आपला सांभाळ करतो. याचं उदाहरण म्हणून त्या स्वतःचंच उदाहरण देतात. त्या म्हणतात की माझं कुठलंही काम, मग ते दळणकांडण असो, ते सुद्धा नामस्मरणानंच झालं आहे.

0: श्रोते हो, जनाबाईंनी काही करुणापर अभंग सुद्धा लिहिले। त्यामध्ये त्या विठ्ठलाच्या विरहानं प्रश्न विचारतात, गंगा गेली सिंधूपाशी त्याने अभेरिले तिसी, तरी ते सांगावे कबणाला ऐसे बोले बाविठ्ठला, जळ काय जळचरा माता अभेरी लेकुरा, जनी म्हणे शरण आले अभेरिता ब्रिद गेले।
1: याचा अर्थ असा की नदी समुद्राला जाऊन मिळते, समुद्र हेच तिचं भविष्य असतं, तो कधीही तिचा अभेर करत नाही, तर नदीच्या जीवनाला तो अर्थपूर्णता देतो। अशा परिस्थितीत जर उद्या त्या समुद्रानं तिला नाकारलं तर तिने कुठे जावं, तिने काय करावं? कारण नदी आणि समुद्र हे परस्परांचं पूरक नातं आहे। तशीच स्थिती असते जळ आणि जलचर यांची, कारण जर त्या पाण्याने त्यातल्या जलचरांना नाकारलं तर त्या जलचरांचं जीवनच संपुष्टात येईल। तसंच मातेने लेकराचा अभेर केला तर ते मातृत्व नाकारण्यासारखं आहे। अशी नाती कधीही न तुटणारी असतात। ईश्वर आणि भक्तांचं नातंसुद्धा परस्परांच्या अस्तित्वावरच आधारलेलं आहे। म्हणूनच हे विठ्ठला, तू माझा कधीच अभेर करू नकोस, अशी आत्मसमर्पणाची भावना जनाबाई आपल्या या अभंगामध्ये करताना दिसतात।
0: श्रोते हो, जनाबाई म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये विठ्ठल हा एकमेव आधार आहे, आंधळ्याची काठी आहे। त्या म्हणतात, माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी, आता सांगू मी कवणासी धावे पावे ऋषिकेशी, तुझं वाचूनी विठ्ठला कोणी नाही रे मजला, माथा ठेवी तुझे चरणी म्हणे नामयाची जनी।
1: या अभंगामध्ये त्यांच्या भक्तीची उत्कटता आणि संपूर्ण शरणागती आपल्याला दिसते, कारण संपूर्ण अंधारलेल्या भविष्य काळात विठ्ठल हाच एकमेव सहाय्य करू शकतो, कारण दिनांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर सतत पुढे असतो। आणि त्यामुळेच जनाबाई व्याकुळ होऊन सांगतात की माझी स्थिती आंधळ्यासारखी झाली, तू माझी काठी हो, तुम्हाला आश्रय दे, तरच मला भक्तीची वाटचाल करता येईल, कारण आंधळा माणूस मनाने एकटा असतो। जनाबाई म्हणतात की मी पण अशीच एकटी आहे। ईश्वर

0: आणि भक्त यांच्या भेटीसाठीची विनवणी, व्याकुळता या अभंगातून आपल्याला दिसते.
1: आणि जनाबाईंची विठ्ठलाशी झालेली एकरूपता ह्या भक्तीमुळेच झाली आहे हे आपल्याला या अभंगातून दिसतं. अशा या जनाबाईंनी आपल्या पारमार्थिक वाटचालीमध्ये 1350 म्हणजेच आषाढ वैद्य त्रयोदशी या दिवशी आपल्या जन्मगावी गंगाखेड इथं समाधी घेतली. रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव
3: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखन विशाखा भिडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
3: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची पहिली सभा. सकाळचे 9:25 झालेत. अर्थातच ऐकणार आहोत आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम लख लख चंदेरी. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण गरब्यावर आधारित गाणी ऐकणार आहोत. श्रोते हो, नवरात्रीचा उत्साह, रंगीबेरंगी पोशाख, हातात दांडिया आणि तालावर थिरकणारी पावलं, वातावरणात घुमणारा गरब्याचा नाद आणि मनामनात जागणारी देवभक्ती, असा हा नवरात्रीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सुंदर संगम. गरबा आणि दांडिया म्हणले की डोळ्यासमोर येतात गुजरातची पारंपरिक संस्कृती, गोलाकार फेर धरून नृत्य करणारे समूह आणि ढोलाच्या तालावर रंगणारी धमाल. श्रोते हो, अशीच काही गीतं आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. त्यातलं पहिलं गीत आहे सुहाग या चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातील ही रचना आनंद बक्षी यांची आणि त्याला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: वंदना माते तुला। श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। या कार्यक्रमाचे

0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोते हो, काळ बदलला, संगीताची शैली बदलली, पण गरबा आणि दांडियाची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढतच गेली. हिंदी चित्रपटानेही या पारंपरिक नृत्य प्रकारांना आपल्या गाण्यातून एक वेगळी ओळख करून दिली. आता ऐकूया सरस्वती चंद्र या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातील गीत. रचना इंदिवर यांची, संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गरब्याची किंवा दांडियाची गाणी म्हणजेच कधी देवीच्या भक्तीत रंगलेली गाणी तर कधी प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालेली गरबा गीतं, कधी पारंपरिक ठेका तर कधी आधुनिक संगीताचा जल्लोष. ऐकूया असंच एक छानसं गीत लव्ह यात्री या चित्रपटातलं. दर्शन रावल आणि आसिस कौर यांचा स्वर, दर्शन रावल आणि शब्बीर अहमद यांची रचना आणि लिओ जॉर्ज अँड डी जे चेतस यांचं संगीत आहे.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गाण्यांनी गरबा आणि दांडियाची रंगत वाढवली. ही गाणी सुरू झाली ना की आपसुकच आपली पावलं ताल धरू लागतात आणि मन फेर धरून नाचण्यासाठी उत्सुक होतं. आता हेच बघा ना, हम दिल दे चुके सनम चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड आणि करसन सरगथिया आणि यांच्या मुख्य स्वरातील हे गीत. महबूब यांचं हे गीत आहे आणि त्याला संगीत इस्माईल दरबार यांचं आहे. बघूया तुमचाही पाय ताल धरतो का.

आणि श्रोते हो, याच मैफिलीतलं हे लगानमधलं गीत कसं वाटतंय सांगा बरं. आशा भोसले, उदित नारायण, वैशाली यांच्या मुख्य स्वरातील हे गीत जावेद अख्तर यांचं आणि संगीत ए आर रहमान यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली गरबा आणि दांडिया गीतं म्हणजेच जुन्या आठवणींना उजाळा देणारी गाणी, ठेका धरायला लावणारी गाणी, नवरात्रीच्या उत्साहात भर घालणारी सदाबहार गाणी. संगीताचा हा रंगतदार नजराणा तुम्हाला कसा वाटला? दांडिया गरबा स्पेशल संगीताची ही मैफिल आता मात्र आम्ही समाप्त करतोय. लखलख चंदेरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र ही आहे आजची आमची पहिली सभा. पहिल्या सभेत श्रोते हो, आपणासमवेत आहे मी अनघा योगेश मगदूम. सकाळचे 9:30 आणि 34 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत आपला लोकप्रिय कार्यक्रम इंद्रधनुष्य. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या 9 गुणांविषयी प्रवचनकार भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या आराधनेतून भक्ती, उत्साह आणि चैतन्याने उजळून निघणारे 9 दिवस. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतचा हा उत्सव स्त्री शक्तीचा जागर, परंपरेचा साज आणि आनंदाच्या रंगांनी नटलेला एक सुंदर सोहळा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपण याच आदिशक्तीला वंदन करून तिच्या विविध गुणांविषयी जाणून घेणार आहोत प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजलीताई बर्वे यांच्याकडून. अंजलीताई नमस्कार, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: वंदन माते तुला. श्रोते हो, मार्कंडेय महापुराणातल्या सप्तशतीमध्ये देवीचं महात्म्य सांगणाऱ्या खूप कथा येतात. या कथा जेव्हा कीर्तनकार रंगवून सांगतात तेव्हा त्याला आख्यान किंवा आख्यायिका असं संबोधलं जातं. याच सप्तशतीत देवीला अत्यंत प्रिय असणारी देवदेवतांनी केलेली तिची स्तुती येते तेव्हा लक्षात येतं की ती आपल्या भावभावनांमधूनसुद्धा व्यक्त स्वरूपात अस्तित्वात आहे. मग कसं आहे ते वर्णन?
1: हां, त्याचे एक एक श्लोक बघण्याजोगे आहेत. आपण काही त्यातले निवडक श्लोक बघूया. पहिला श्लोक मी सांगते तुम्हाला. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. आता पहा, महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे की नाही सगळ्यांना माहीत असलेले ते.
0: हो,
1: आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी, त्यामध्ये तिला जगत जननी असं संबोधलेले आहे. कारण ती संपूर्ण त्रिभुवनाचं पोषण करते, ती रक्षण करणारी आहे, ती दयाळू आहे, ती कृपाळू आहे. हे जे मातृरूपातले सगळे गुण आहेत ना, अगदी प्राणीमात्रांमध्ये सुद्धा आपल्याला ते दिसतात. म्हणजे गीतेतला विभूती योग जर आठवला तर त्याच्यात जे सगळे गुण दाखवलेले आहेत की मी ह्याच्यात आहे, मी त्याच्यात आहे, तसंच अगदी हे देवीचं दर्शन

0: गुणातून आपल्याला दिसतं. हे सगळे गुण तिचे आहेत आणि ती तिचीच कृपा आहे.
1: खरंय, पण मग मातृत्व या एका गुणात किती गुण विकसित होतात?
0: पहा ना, आई बाळाला जेव्हा वाढवते ना तेव्हा मग अन्न वस्त्र निवारा हे सगळं आलंच
1: हो,
0: पण त्याचं अगदी शत्रूपासून रक्षण करणं म्हणजे प्राणी मात्रातलं मातृत्व बघा तुम्ही, आपण व्हिडिओ पाहतो तर मग त्यामुळे तिच्यात इतके गुण येतात, ती रक्षक होते, ती संघर्षक होते, क्वचित अगदी संहारक सुद्धा तिचं रूप आपल्याला दिसतं. तर हे सगळे गुण मातृत्व ह्या गुणात वाढीला लागतात. आणि दया, क्षमा, शांती, कितीतरी प्रीती, शौर्य, पराक्रम, नीती अशा गुणांचा विकास एका मातृत्व शक्तीतूनच होताना दिसतो. मातृत्व ही भावना आहे, ती स्त्री पुरुष प्राणी मात्र सगळ्यांमध्ये आहे.
1: खरंय खरंय, पण आता तुम्ही जसं म्हणालात की मातृत्व म्हटलं की वेगवेगळे कंगोरे त्याच्यात आहेत, पण मग ही मातृत्वाची जी व्याप्ती आहे ती आता थोडक्यात सांगा ना.
0: अशी भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे आपल्याकडची घ्यायची झाली तर फुले दाम्पत्याने जी मुलींसाठी विकासाची दारं उघडली तर त्यांना शिकवण्यासाठी स्वतः त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं होतं.
1: हो,
0: अगदी धोंडोपंत कर्वे त्यांचं आयुष्य बघा. पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी झाल्या की आपल्याला स्त्रियांकरता काही काम करता येईल असं त्यांना वाटलं होतं. त्याही आधी संत परंपरेमध्ये बघितलं तर मुक्ताबाई ही ज्ञानेशादी सगळ्या भावंडांची आई झाली होती.
1: हो,
0: आत्ताचा काळ बघितला 300 वर्षातला तर शिवरायांची आई आहे, त्या सर्वांच्या आईसाहेब झाल्या होत्या. अहिल्याबाई होळकर, त्यांनी तर प्रजेवर पुत्रवत प्रेम केल्याचे अनेक दाखले दिले जातात. महाभारतात कुंतीनं मुलांना अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त केलं होतं. समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अशा कितीतरी स्त्री पुरुषांची उदाहरणं आपल्याला देता येतील, तुम्हाला आठवतील पण, की ज्यांच्यामध्ये वात्सल्य आहे, करुणा आहे, संघर्षाची तयारी आहे.
1: पण मग या स्तोत्रात आणि कोणत्या स्वरूपात देवीकडे पाहिलंय ते पण सांगा.
0: हां, त्याच्याकरता लगेच दुसरा श्लोक आठवला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. आपल्या पंचायतन पूजेत सुद्धा ना शक्ती रूपातली देवी असते प्रत्येक घरात. पाकसिद्धीसाठी सुद्धा शक्ती लागते. हा स्वयंपाकिडी या स्फुट प्रकरणात समर्थ रामदासांनी हे नमूद केलेले. शक्ती बुद्धी विशेष नाही आलस्याचा विशेष, कार्य भागाचा संतोष अतिशयेसी.
1: खूपच छान.
0: त्यामुळे हे लक्षात आपण घ्यायला हवं की ही शक्ती आपल्यामध्ये आहे स्त्रियांमध्ये. तर अशी अनेक प्रकारची शक्ती आहे, त्याची जाणीव गृहिणीला असायला हवी, म्हणजे आंतरशक्ती ज्याला म्हणता येईल ती जाणीव.
1: आणि ही जाणीव प्रत्येक गृहिणीला झालीच पाहिजे, पण मग त्यासाठी संतांनी काही जाणीव करून दिली आहे का?
0: हो नक्की, समर्थानेच पुढे असं म्हटलेलं आहे की शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभव भोगता दिसे.
1: वा वा वा.
0: समाज जेव्हा अत्याचारान भरडला जात होता ना तेव्हा अगदी संत एकनाथाने सुद्धा शक्तीलाच आवाहन केलेलं होतं, दार उघड बये दार उघड. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा स्त्रियांचं योगदान आहे. त्यांची बलस्थानं ओळखून नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजी यांनी स्त्री शक्तीला पुढे आणलेले.
1: आत्ताच तुम्ही म्हणालात की शक्ती अनेक प्रकारातून दिसते, तर त्याबद्दल पण थोडस.
0: हो, म्हणजे इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे. सीतोपनिषदात एक आख्यायिक आहे की सगळ्या देवांनी प्रजापतींना विचारलं की सीतादेवी कशी आहे नक्की, म्हणजे रामरक्षेत आपण म्हणतो ना सीता शक्ती ही. तर त्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे या सीतोपनिषदामध्ये की ती म्हणजे सामर्थ्य, पराक्रम, प्राण, निर्माण क्षमता असणारी ती भूदेवी पण आहे, श्रीदेवी आहे, ती नीलादेवी आहे, ती मंगलरूपिणी आहे, प्रभावरूपिणी आहे. म्हणजे चंद्रप्रकाशात जी औषधी निर्माण होते ना ती सुद्धा तिच्या शक्तीमुळे होते.
1: वा.
0: ती तेजस्वी अशी अग्निस्वरूप आहे आणि भक्तोद्धारासाठी संहार शक्तीच्या रूपात सुद्धा तीच नटलेली आहे.
1: खूपच छान.
0: भगवंताची ही शक्तीच उत्पत्ती, स्थिती, लय करते आणि आपल्या मध्ये सुद्धा ती विद्यमान आहे. आपले सीमेवरचे सैनिक, प्रशासकीय व्यवस्था असेल, आपल्या ह्या वीर माता, मेरी क्युरी सारख्या नोबेल विजेत्या 30 स्त्रिया जवळजवळ आता आपल्याला पटकन सांगता येतील अशा आहेत. विधायक कार्यात रत असलेल्या संघटन शक्तीचा सुद्धा प्रत्यय आपण घेत असतो.
1: पण मग अजून काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का?
0: हां, आत्ताच्या काळातल्या बघितल्यात ना, तर नुसतं सैन्यात बघितलं तर पायलट आहेत अभिलाषा बराक, कर्मल सोफिया कुरेशी, विंग कमांडर

0: व्योमिका सिंग नौदलातली कमांडर आहे प्रेरणा देवस्थळी, आणि मेजर आहेत नव्या शेखावत, अशी खूप उदाहरणं देता येतील.
1: म्हणजे मला असं वाटतं की पौराणिक आख्यायिकेत जे देवीचं वर्णन आहे ते वर्णन बघता आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर जी आत्ता तुम्ही उदाहरणं दिली तर प्रत्यक्ष देवी आपण बघतोय आणि अनुभवतोय असंच म्हणायला हरकत नाही, नाही का?
0: नक्की नक्की.
1: आता हे सगळं झालं संतांबद्दल, पण इंद्रादी देवांनी देवीची स्तुती कोणत्या पद्धतीने केली आहे?
0: जीवन जगताना अगदी ज्या ज्या प्रेरणा किंवा भावना ज्या आवश्यक असतात ना, त्या त्या भावनेत त्या प्रेरणेत देवी त्यांना हवी आहे. शांती आणि शांती अशी दोन गुणात त्यांनी तिला पाहिली, अपेक्षा केली. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. आता ह्याच्यामध्ये शांती शब्द आला क्षत्रियातला क्ष, की तिथे क्षमा सहनशीलता हे गुण मानलेले आहेत. कारण एखादी घटना घडल्यानंतर आज आपण बघतो की प्रक्षोभक वातावरण एकदम तयार होतं, तर नेमकं काय घडलंय खरोखर ते जाणून घ्यायला हवं, विचार करायला हवा आणि योग्य ती पावलं उचलायला हवीत. त्याच्याकरता हा शांती गुण अतिशय गरजेचा आहे. आणि शांती जेव्हा म्हणतो तेव्हा आपण शांतता या अर्थानं तो शब्द आलेला आहे. आपल्याला चैतन्य देणारे नवरात्रीसारखे जे उत्सव आहेत ते आपल्याला हवे हवेसे वाटत असतात, पण त्याच्याबरोबरच कुठेतरी थोडी विश्रांती हवी आहे, थोडी शांतता हवी आहे असं पण वाटतं ना.
1: हो ना,
0: बाह्य शांतीबरोबरच मनशांती खूप गरजेची असते, आणि या शांतीरूपात हे इंद्रादी देव तिची अपेक्षा करतात. आपल्याला ध्वनी प्रदूषण असंही होतं, अगदी गाडीचे कर्कचून ब्रेक ऐकले तरी आपण पटकन कानावर हट्ट ठेवतो.
1: खरंय,
0: हा बाह्य कोलाहल जसा आहे तसं त्याचबरोबर मनातला कोलाहल सुद्धा आपल्या चालू असतोच, त्याच्याकरता मनशांती आवश्यक असते.
1: पण मग मनशांतीसाठी देवीची उपासना जी आहे ती कशी उपयोगी पडते?
0: म्हणजे देवीची उपासना आधी मुळात कशी करता, देवीच्या स्वरूपाला जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही करता का, यावर ते अवलंबून आहे. नवविधा भक्तीमधल्या बाह्योपचारांमुळे इंद्रियांची बहिर्मुखता नक्की कमी होते. म्हणजे तुम्हाला पाहायचंच आहे तर रीळ बघत बसू नका, देवीचं रूप बघा, देवाचं सुंदर रूप बघा. तर अशा अर्थानं हे बाह्य इंद्रियांना आपल्याला थोपवता येतं. पण बाह्योपचारांबरोबरच ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेन हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की. नैराश्य येत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षडविकार सांगितलेले ते नक्की कमी त्रास देतात.
1: नक्कीच नक्कीच. हे सगळं ऐकताना माझ्या मनात आलं की आपल्याकडे शांतीदूत ही संकल्पना आहे, तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा.
0: आज आपल्याकडे शांतीदूत कार्य करतात, पण ही कल्पना आपल्याकडे महाभारतापासून आहे. महाभारतात युद्ध टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात शांतीदूत म्हणून गेलेले होते.
1: हो,
0: आज सुद्धा जागतिक स्तरावर भारताकडे शांतीदूत म्हणून आदरानं पाहिलं जातं. नागालँडमध्ये समाजसेवक नटवर ठक्कर शांतीदूत म्हणून ओळखले जातात. अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत आपलं भारतीय सैन्य कायम भाग घेतं, कारण आपल्या संस्कृतीने कायम संघर्षाकडून शांतीकडेच वाटचाल करायचा प्रयत्न केलेला आहे.
1: मग आता या मनशांतीसाठी भौतिक साधनं कशी उपयुक्त ठरतात?
0: छान प्रश्न विचारला ना. कारण नक्कीच एका मर्यादेपर्यंत भौतिक साधन सुविधांची आवश्यकता असतेच.
1: हो,
0: आपल्या ऋषीमुनींनी कधीही तुम्ही भौतिक साधनं मिळवू नका असं म्हटलेलं नाहीये, आणि म्हणून देवानी देवीला लक्ष्मी रूपात सुद्धा राहण्याची विनंती केली आहे. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. लक्ष्मी म्हणजे वैभव, श्रीमंती, ती मनाची पण हवी आणि भौतिकही. श्री सूक्तामध्ये धनधान्य, पशु, पाऊस पाणी, पैसे, स्थावर जंगम मालमत्ता, राजवैभव, सामर्थ्य, मुलं बाळं, वंशवृद्धी, अगदी कौटुंबिक सुख, विजय, विद्या हे सगळं मिळवण्यासाठी लक्ष्मीची आराधना केलेली आहे.
1: केवढी मोठी ही लिस्ट आहे ना. एवढी लिस्ट ऐकताना माझ्या मनात आलं की खरंच पण या सगळ्यातून मनशांती मिळते का?
0: अशी लक्ष्मी प्राप्त झाल्यावर आर्थिक विवंचना नक्की नसणार, शारीरिक कष्ट कमी होणार, स्थैर्य लाभणार एक प्रकारचं. पण तरीही मनशांती फक्त एवढ्यावरच

0: होत नाही, म्हणून आपल्या द्रष्ट्या ऋषींनी याकरता पुढे सूचना दिलेली आहे. न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो न अशुभामती असं म्हटलेलं आहे की क्रोध, मत्सर, लोभ, अशुभ विचार हे सत्ता आल्यावर येऊ शकतात, ते येता कामा नयेत म्हणूनही विनंती केलेली आहे देवीजवळ. श्री सूक्तात संपत्तीमुळे येणाऱ्या उन्मादाचा, अहंकाराचा विचार केलेला आहे किंवा ही संपत्ती अशुभ मार्गानं काळ्या बाजारात यायला नकोय, ती छुपे व्यवहार त्याच्यातून करून मिळालेली नको, आणि म्हणून हस्ती नादप प्रबोधिनी असं तिला म्हटलेलं आहे. वाजत गाजत येणारी, अगदी उघड सरळ मार्गाने पुढच्या दारान येणारी अशी लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे.
1: म्हणजे त्यासाठी क्रोधावर मात करून आपली मनशांती आपण मिळवणं फार गरजेचं आहे, नाही का? खरंच अशी लक्ष्मी सर्वांनाच प्राप्त होऊ दे ही मी देवीकडे प्रार्थना करते. पण लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही असं म्हटलं जातं.
0: हो, हा गैरसमज आहे हा. पण
1: हा,
0: म्हणूनच ऋषींनी या सूक्तात लक्ष्मी बरोबर येणारे षडविकार नको असं म्हटलंय. आणि ज्याच्याजवळ विवेकरूपी विद्या आहे त्याला गरजा भागवण्या इतकी लक्ष्मी प्रसन्न असली तरी तो समाधानी असतो, त्यासाठी ही प्रार्थना आहे.
1: कोणती प्रार्थना आहे ती? म्हणजे सप्तशती पुराणातलीच आहे की कशी?
0: आपण आता जी देवी स्तुती पाहतोय ना त्यातलेच आपण 9 श्लोक पाहतोय, म्हणजे 9 भाव. तर ती प्रार्थना अशी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः.
1: आता इथे बुद्धिरूपेण म्हणजे सरस्वती ना?
0: हा, ही शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा ऐकण्याजोगी आहे. हा, सरस म्हणजे डोह, पाण्याचा साठा. विस्तीर्ण पात्र असलेल्या या नदीत सरस्वतीत भरपूर मोठे डोह होते म्हणून ती सरस्वती. भरपूर सुपीक जमीन तयार करणाऱ्या या सरस्वती तीरावर वसलेले लोक समृद्ध झाले. तिला माता देवी म्हणून पूजत असतानाच त्यांनी अगदी सकारात्मकतेनं काव्य स्तुती केली, तिचा गौरव केला. तू नद्यांमध्ये श्रेष्ठ आहेस म्हणून नदीतमे, मातांमध्ये श्रेष्ठ आहेस म्हणून अंबेतमे, या सर्व देवीत तू श्रेष्ठ आहेस म्हणून देवीतमे. या सरस्वतीचं वर्णन ती अंतप्रेरणा, प्रकाशमय समृद्धी, लौकिक पारलौकिक अभ्युदय करणारी, चेतंती सुमतीनाम म्हणजेच विवेक बुद्धी देणारी, बुद्धीमुळे प्रगती होते म्हणून ती गतिमती आहे. श्रू म्हणजे वाहणे या अर्थान पण पाहिलं जातं. गतीत असणं अशाही अर्थान ती सरस्वती आहे.
1: किती छान अर्थ सांगितलात तुम्ही. पण कधी कधी आपण बघतो की बुद्धीचा वापर दुधारी शस्त्रासारखा होतो, मग तेव्हा तिला देवी कसं म्हणायचं?
0: अगदी बरोबर. जशी लक्ष्मी अलक्ष्मी ही जोडी आहे, तशीच विद्या अविद्या ही जोडी आहेच.
1: हो,
0: जेव्हा विद्येचा वापर अहितकारी किंवा दुष्टबुद्धीनं होतो तेव्हा ती कुविद्या अविद्याच आहे, ती विद्या नव्हे. म्हणून तिच्या प्रार्थनेत हा विचार प्रामुख्याने केलेला आहे. मामे बुद्धिर्विरुद्धा भवतु नच मनो देवी मे या तु पापम. पुढे शास्त्रे वादे कवित्वे प्रसरतु मम धीर्मास्तु कुंठा कदापि, म्हणजे माझी बुद्धी कधी धर्म किंवा कर्तव्याविरुद्ध नसावी. आणि शास्त्रार्थ करताना, निरूपण करताना, काव्य करताना माझी बुद्धी विकसित होऊ देत, कुंठित होऊ दे नको.
1: आपण नेहमी वाचतो बघा की प्रत्येकाला बुद्धी ही उपजत असतेच, पण त्यात प्रयत्न साध्य वाढ व्हायला हवी, नाही का?
0: नक्की. आणि म्हणून तर आपल्या सगळ्या संतांनी प्रयत्नवादाला खूपच महत्व दिलेलं आहे.
1: हो ना.
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे 18-18 तास अभ्यास करीत असत.
1: हो,
0: पूर्वी लवकर झोपून ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास केला जायचा, त्यामुळे शरीर, मन, बुद्धी सर्वालाच फायदा व्हायचा. पण आज वेगवेगळ्या देशांमधल्या नोकऱ्या आपली मुलं करतात, वर्क फ्रॉम होम, असं करताना त्यांना झोपेची जी नितांत आवश्यकता असते, म्हणजे झोपेची सायकल म्हणतो आपण, ती त्यांची विस्कटते. त्यासाठी सुद्धा देवीच्या या रूपाला नमस्कार केलेला आहे देवानी.
1: अरे वा.
0: या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः.
1: झोपेत सुद्धा देवीचं अस्तित्व आहे.
0: हो ना. म्हणजे जे जे माणसाच्या प्राणीमात्रांच्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे, त्यात देवत्व नक्की आहेच.
1: अच्छा.
0: झोप अतिशय महत्वाची आहे, गरजेची.

0: आपलं सर्वसाधारण एक तृतीयांश आयुष्य झोपेत जातं. गुन्हेगार जर गुन्हा कबूल करीत नसला ना, तर पोलीस त्याला झोपू देत नाहीत. 2-3 दिवसातच अगदी झोपेसाठी तो इतका व्याकुळ, लीन, दीन होतो की सगळ्या घटना, तपशील, सत्य सांगायला तयार होतो.
1: खरंय,
0: कितीही विलंदर असला तरी. हा म्हणजे इतकी झोप आवश्यक आहे. झोप येण्यासाठीच्या किती गोळ्या आज बाजारात खपतायत.
1: अगदी खरंय. हा पण मग झोपेचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे?
0: हां, मांडुक्य उपनिषदात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. जागृतीत आपल्याला मी देह आहे अशी जाणीव असते. स्वप्नात आपण मन असतो आणि सुषुप्तीत काहीही जाणीव नसते, म्हणजे देहाची जाणीव नसते.
1: बर,
0: पण तसं असलं तरी झोपून उठल्यावर आपण म्हणतो ना, काय मस्त गाढ झोप लागली.
1: हो हो हो.
0: म्हणजे ते सुख आपण बाहेरून अनुभवत नाही, ते आतून अनुभवतो. भौतिक संपत्तीतून नाही, छान स्वप्नातून नाही, तर ते आत्मिक सुख असतं. आध्यात्मिक अनुभूतीसाठी हीच अवस्था जागृतीत अपेक्षित आहे.
1: बर,
0: म्हणजे देहाभिमान, अहंकार नसणं. स्वप्न म्हणजे आशा, हेतू, संकल्प, विकल्प काही नसणं, म्हणजेच आत्मसुख, परमानंद. या अर्थाने देवीने निद्रा रूपात यावं अशी ही प्रार्थना.
1: हे झालं झोपेविषयी. जशी आपल्याला झोप आवश्यक, तसंच दैनंदिन जीवनात भूक सुद्धा आपल्याला भागवावी लागते. मग माता अन्नपूर्णा त्यासाठीच पूजली जाते ना?
0: होय, पण अन्नधान्य विपुल असून सुद्धा आपल्याला भूकच लागली नाही तर. त्यामुळे अन्नपूर्णा देवी त्या भूकेची योजना आधी करते. त्यासाठी सुद्धा देवीला प्रार्थना आहे. या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. आहार, निद्रा या आवश्यक बाबी आहेत, पण इतर प्राणीमात्रांहून मनुष्य वेगळा आहे. जिवंत राहण्यासाठी, सृष्टीचक्र चालू राहण्यासाठी आवश्यक गोष्टींकडेही मनुष्य लक्ष देईलच असं सांगता येत नाही. आवडत्या गोष्टीत एकदा रमला की तहान भूक सुद्धा विसरेल. भूकेची म्हणजे क्षुधेची जाणीव त्याला व्हावी म्हणून पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या संवेदनाही देवीने बहाल केलेली आहेत. पदार्थांना विविध रंग आहेत, चव आहे, रूप, स्वाद म्हणजे गंध, स्पर्श, अगदी शब्द म्हणजे आवाज सुद्धा दिलाय. पांढरा शुभ्र भात, पिवळं धम्मक वरण, हिरवी चटणी, लाल तिखटाची भाजी, हे रंगांचं आकर्षण ठेवलेले. वेलची, जायफळ, कढीपत्ता, केशर असे वेगवेगळे गंध आहेत. कुरकुरीत, लुसलुशीत, मऊ, मुलायम, अरवाळ असे स्पर्श, आवाज, या सगळ्या आकर्षणांमुळे भूक चाळवते. मग माणसाला क्षुधा शांती करावी असं वाटतं. या आकर्षणांमुळे पोटात पाचक रस पाझरतात, अन्न पचन होतं, सप्तधातूंची पुष्टी होते, शरीराला ताकद, शक्ती मिळते, ती सगळी ह्या क्षुधा रूपामुळे.
1: आहा हा, किती सुंदर वर्णन केलं हो पदार्थांचं तुम्ही. माझी भूक पण आता चाळवली आहे. खरंच पाककलांची समृद्धी किती तऱ्हेची आहे ना. पण आजची मुलं बघा, इन्स्टंट किंवा हॉटेलमध्ये आपली क्षुधा शांती करतात आणि मग आरोग्यावर परिणाम होतो, त्याचं काय? मग
0: त्यासाठी आपल्या परंपरेने कसं जेवावं, किती जेवावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे गीतेत. म्हणजे आपण आता ज्ञानेश्वरीत बघू मराठीत आहे म्हणून, राजस, तामस, सात्विक आहार कसे असतात, त्यानुसार होणारे परिणाम काय आहेत याची चर्चा केलेली आहे. खाताना जेवताना म्हणायचे श्लोक सुद्धा त्यासाठी तयार झालेत. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म.
1: जय जय रघुवीर समर्थ. मग आता मला सांगा, समर्थानी सुद्धा देवीचं काही वर्णन केलंय का?
0: सर्वच संतांनी देव किंवा देवी यांना तत्व म्हणून पाहिलंय. दासबोधातलं शारदा स्तवन पाहिलं ना की लक्षात येईल की तीच माया आहे, तीच मोहिनी आहे, तीच आदिशक्ती आहे. पहा, नवरात्रीच्या निमित्तानं आपण चराचरात तिचं अस्तित्व कसं आहे ते आता पाहतोय. 9 दिवस म्हणून 9 रूपांची चर्चा, त्यात आपण माता, शक्ती, लक्ष्मी, शांती, क्षांती, निद्रा, क्षुधा, बुद्धी अशी 7 भावनांमध्ये तिला पाहिली. आता मी ज्या दोन कर्तृत्वात तिला सांगणार आहे ना,

0: त्या म्हणजे भ्रांती आणि विष्णुमाया.
1: बर,
0: दोन्हींचं स्पष्टीकरण एकत्र करण्याजोगं आहे. तुम्ही विचारलात की समर्थानी देवीचं काही वर्णन केलंय का, तर शारदास्तवनमध्ये एक श्लोक असा आहे, जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे.
1: अरे वा,
0: हे जाणून इंद्रादी देवांनी पण स्तुती केलेली आहे की तो श्लोक असा आहे, या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. भ्रांती म्हणजे भ्रम, जे नाही ते आहे असं वाटणं म्हणजे भ्रम. अध्यास म्हणतात अध्यात्मामध्ये त्याला. अध्यात्मामध्ये हे भौतिक जग म्हणजे मायेचा खेळ आहे असं म्हटलंय. हा, हे नश्वर आहे, जे जे दिसतं ते म्हणजे मुळात टिकाऊ नाही. तरी सुद्धा जन्माला आलेला प्रत्येक जण संसारात दुःख, अडीअडचणी, काळजी, चिंता खूप आहे असं म्हणत जरी असला तरी आयुष्यावर प्रेम करतो, ही भ्रांती. आणि ती भ्रांती सुद्धा आवश्यक आहे. कोणीही कुणाचं नसतं हे तत्वज्ञान आपण ऐकतो, तरीही आपण आपल्या मुलाबाळांवर, संसारावर, घरादारावर प्रेम करतो, दृश्य जगात रमतो, तिथला आनंद घेतो. खरं तर मुमुक्षुनी म्हणजे मोक्षाची अपेक्षा असणारानी जीवनात आसक्त होऊ नये, अलिप्त राहावं असं आपले संत सांगतात. पण ही भ्रांतिरूपात असलेली देवी आपल्याला आसक्तीत ठेवते.
1: हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक प्रश्न आला की ही भ्रांतीत जर आत्मसुखाच्या किंवा मोक्षाच्या आड येत असेल तर तिला देवत्व देऊन नमस्कार का करायचा.
0: हेच तर भारतीय तत्वज्ञानाचं मोठेपण आहे ना, की हा गाभा आहे. जे जे चांगलं आहे ते सर्वच जण स्वीकारतात, पण जे चांगलं नाही, कल्याणप्रद नाही, त्यालाही नाकारायचं नाहीये, त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करायचा. चराचरात परमात्मा आहे या जाणीवेन त्या भ्रांतीला सुद्धा नमस्कार करायचा. भ्रांतीमुळेच या जगातला आनंद आपण घेतो ना. वेगवेगळ्या कला, गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प यात आपण रमतो, विविध फुलं फळं पक्वान्न ह्यांचा आस्वाद घेतो. या जीवनात सुद्धा उत्तम, उदात्त, उन्नत किंवा मांगल्यपूर्ण, सौंदर्यपूर्ण, सात्विक असं बरंच काही छान आहे, मधुर आहे, त्याची ओढ आपल्याला असते.
1: नक्कीच,
0: जीवनात जगण्याजोगं काहीतरी खास असतं असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण आयुष्य सुंदर रीतीने जगतो.
1: खरंय,
0: म्हणून भ्रांती म्हणजे भ्रमात का होईना, जे आनंद देणारं तत्व आहे त्याला नमस्कार करायला नको का.
1: खरे खरे.
0: आणि ही देवी आहे ना, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी वेगवेगळ्या नावानी कार्यकर्तृत्वानी आपण पूजत असतो, ती विष्णू माया आहे याची जाणीव इंद्रादी देवांनी सुरुवातीलाच करून दिलेली आहे.
1: पण मग तो श्लोक कोणता आहे?
0: या देवी सर्वभूतेषु विष्णु मायेति शब्दिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः.
1: हे सगळे श्लोक जेव्हा मी ऐकते ना, तर या 9 श्लोकांमधून देवीचं अस्तित्व आपण पाहिलं, पण या श्लोकाचा भावार्थ सांगाल का? म्हणजे प्रत्येक वेळी स्तुतीत आलेले जे शब्द आहेत ना, या देवी ही जी सुरुवात आहे त्याविषयी.
0: या देवी म्हणजे जी देवी, सर्व भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये, मग ती शांती रूपात आहे, क्षुधा रूपात आहे, लक्ष्मी रूपात आहे, निद्रा रूपात आहे, भ्रांती, तृष्णा, माता, विष्णुमाया असे सगळे आपण भाव बघितले, तर ह्या सगळ्या भावांमध्ये जी देवी आहे त्या देवीला संस्थिता म्हणजे जी वास करते त्या त्या रूपामध्ये, भावामध्ये, तिला माझा नमस्कार. तीनदा नमस्कार केलेला आहे. नमहा तस्ये म्हणजे तिला नमस्कार, असा 3-4 नमस्कार केलेला आहे. नतमस्तक होणं म्हणजे नम्र होणं ना, आणि नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता असं म्हटलेलंय.
1: किती सुंदर वर्णन केलं तुम्ही या सगळ्या 9 श्लोकांमधून. मला वाटतं आपल्या श्रोत्यांपर्यंत सुद्धा आदिशक्तीच्या या 9 गुणांचं वर्णन खूप छान प्रकारे पोचलं असेल. पण जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नवरात्रीच्या या उत्सवात ही जी नम्रता आहे, कृतज्ञता आहे, त्याच्याबरोबर संकटांना सामोरं जाण्याची जी शक्ती आहे ती आपल्या सगळ्यांना प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करून, शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्तीच्या या 9 गुणांबद्दल जी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोचवलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार.

0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात श्रोते हो आज नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या नऊ गुणांविषयी प्रवचनकार भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याशी वंदना मुसळे यांनी

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात श्रोते हो आज नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या नऊ गुणांविषयी प्रवचनकार भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:18 झालेत, अर्थात श्रोते हो ही वेळ आहे आपल्या मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमाची सुरुवात करते जय तुळजा भवानी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातील गीतानं. मादा देवकाते यांचं हे गीत आहे आणि त्याला संगीत आहे राम किंकर यांचं.

0: एवढ्या रात्री SMS? KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता जोगवा या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गीत ऐकवते. संजय पाटील यांच्या या गीताला संगीत अजय अतुल यांचं आहे.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकणार आहोत हिचं काय चुकलं या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत अनिल अरुणी यांचं.

0: केंद्र से प्रसारित किया गया।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेला हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित झाला, आम्ही तो सहक्षेपित केला। आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच।

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण या विषयावरती ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत.
1: नाही काय माहिती का सध्याचं आपण बघितलं तर हे बरीच वर्ष आपण पाहतोय म्हणजे रेरा आला म्हणूनच नाही पण रेराच्या आधी सुद्धा किंवा रेराच्या नंतर सुद्धा रेरामध्ये जरा थोडंसं याच्यातलं स्पष्टीकरण जरा व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं रेरामध्ये तर हे कार्पेट आणि बिल्टअप एरियाबद्दलचा गोंधळ फार वाढला आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातोय. आता रेरामध्ये जर आपण बघितलं तर कार्पेट एरियाची डेफिनेशन कलम 2 क मध्ये दिलेली आहे की कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय तर रेरा असं सांगतं की कार्पेट एरिया म्हणजे ऍक्च्युअल युजेबल फ्लोर एरिया तुमच्या अपार्टमेंट मधला तुमच्या फ्लॅट मधला ऍक्च्युअल जो वापरण्याचा जो एरिया आहे जो तुम्ही वापरता तो ऍक्च्युअल युजेबल फ्लोर एरिया ज्याला म्हणतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर कार्पेट एरियामध्ये काय काय येतं तर तुमच्या खोल्या येतात बेडरूम्स येतात तुमचे त्याच्यानंतर तुमचा हॉल येतो तुमचा लिव्हिंग रूम तुमची डायनिंग एरिया तुमचं किचन येतं तुमचे बाथरूम येतात जे काय असतील ते त्याच्यानंतर इंटरनल पॅसेजेस वगैरे हे सगळे कार्पेट एरियामध्ये येतात.
0: तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत गुरुवारी 15 ऑक्टोबरला 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे. श्रोते हो आता यानंतर कोणते कार्यक्रम असतील जाणून घेऊया. थोड्याच वेळात म्हणजेच 11:05 आपण आनंद घ्याल गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. श्रोते हो आज प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा स्मृतिदिन, यानिमित्त त्यांच्या सुंदरशा अशा गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. दुपारी 12 असेल वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक संवाद ऐकूया आपुलकी या घरात. आणि याच कार्यक्रमात ऐकणार आहोत आरोग्य दर्पण अंतर्गत त्वचाविकार याविषयी सिद्धी चिखलकर यांची मुलाखत. श्रोते हो आज 1:40 असेल नागपूर जिल्हा वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात सुरुवात करण्याचं धाडस हा कार्यक्रम असेल. श्रोते हो 7:30 मुंबई केंद्रावरून किसान वाणी प्रसारित होईल, यामध्ये भाजीपाला कलमीकरण याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आणि श्रोते हो रात्री 10 असेल रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी कार्यक्रम मुंबई केंद्रावरचा आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:30 नाद ब्रह्म कार्यक्रमात पंडित रविशंकर यांनी सतारवर वाजवलेला राग मिया मल्हार आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केला आहे. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

11:43 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण आनंद घेत असता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राच्या कार्यक्रमांचा. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 11:05 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मात्र त्याआधी 11 वाजता

नमस्कार श्रोते हो, या सुरेल मैफिलीत मी अनघा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कधी एखादं गाणं ऐकलं की नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं, पाय ताल धरायला लागतात आणि मनातला सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. संगीताची हीच तर खरी जादू आहे. आणि श्रोते हो, जेव्हा हा आनंद, ही मस्ती आणि हा खट्टाळपणा एका आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा आठवतात ते एकच अवलिया कलावंत, ते म्हणजे किशोर कुमार अर्थात किशोरदा. कधी प्रेमात हरवलेला प्रियकर, कधी मिश्किलपणे छेड काढणारा मित्र, कधी विनोदानं सगळ्यांना हसवणारा कलाकार, तर कधी आयुष्याकडे अगदी बेफिकीरपणे पाहणारा माणूस. किशोर कुमार यांनी श्रोते हो आपल्या आवाजातून अशा कितीतरी भूमिका जिवंत केल्यात. श्रोते हो, आज किशोरदांचा स्मृतिदिन आहे. किशोर कुमार हा अवलिया 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे जन्मला. आभास कुमार गांगुली हे त्यांचं खरं नाव, मात्र पुढे किशोर कुमार या नावाने संपूर्ण भारताच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. श्रोते हो, अर्थातच ते केवळ गायक नव्हते, त्यांना तुम्ही अभिनेते म्हणूनही पाहिलेत. संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या आवाजात एक वेगळाच खोडकरपणा होता. गाण्यात अचानक येणारे आवाजाचे चढ उतार, यॉर्लिंगची अनोखी शैली आणि शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या भावना, या सगळ्यांमुळेच त्यांची गाणी ऐकणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अनुभवणार आहोत किशोर कुमार यांच्या याच आनंदी, उत्साही आणि खेळकर गाण्यांची मैफिल. तर श्रोते हो, आपल्या धावपळीच्या आयुष्यातला ताण थोडा वेळ बाजूला ठेवूया, चेहऱ्यावर हसू आणूया आणि ऐकूया किशोर कुमार यांच्या सुरेल दुनियेतील ही सुरेल गाणी.

0: श्रोतेहो, किशोर कुमार यांच्या गाण्याचं वैशिष्ट्यच असं होतं की शब्दांचा अर्थ जितका महत्वाचा तितकीच त्यांची मांडणीही मजेशीर असे. काही गाणी ऐकताना आपण शब्दांपेक्षा सुद्धा त्याची लय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदात रमून जातो, होय की नाही? म्हणूनच आत्ता आपण ऐकलेल्या 1957 सालच्या आशा चित्रपटातील या गीताचा आनंद घेतला. वेगवान ठेका, भन्नाट शब्दरचना आणि किशोर कुमार यांची धमाल गायकी यामुळे हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे आणि आनंद देणारं आहे.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोतेहो, किशोर कुमार यांच्या गाण्यातली गंमत कधी ते शब्दात असते, कधी आवाजात, तर कधी गाण्याच्या संपूर्ण प्रसंगात. अशीच काही गाणी मी आपल्याला ऐकवणार आहे. चित्रपट एकच आहे, चित्रपटाचं नाव आहे चलती का नाम गाडी. 1958 साली प्रसारित झालेला हा चित्रपट. या चित्रपटातील ही गाणी ऐका आणि त्यातलं वैविध्याचा आनंद घ्या.

फूटे बुलबुल्ले सोने ना फड़के, उसने जब देखा मुड़ मुड़ के।

0: ने खींचा आहा, घबराहट में फिर अपना अपना हाथ उसने खींचा, मैंने खींचा आहा, हम थे वो थी और हमार रंगीन समझ गए ना, जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना, याने याने याने प्यार हो गया।
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा, यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत।
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर, सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट। ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत।
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका।

0: क्राफ्ट ज्वेल्स, संपर्क 07969991827।
1: श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण किशोर कुमार यांनी गायलेल्या हसत्या खेळत्या गाण्यांचा आनंद घेतोय। अर्थातच किशोर कुमार यांनी जीवनातील प्रत्येक रंगांवरती गाणं गायलं आहे आणि ते प्रत्येक गाणं श्रोते हो लोकप्रिय राहे झालं आहे, आठवणीतलं गाणं बनलेलं आहे। पण आपण मात्र आज त्यांच्या खेळकर हसायला आणणाऱ्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत। आता अशीच काही गाणी ऐकवती, चित्रपट आहे पडोसन। मला वाटतं मी पडोसन म्हटल्यानंतरच श्रोते हो तुमच्यासमोर ती दोन लोकप्रिय गाणी नक्कीच आली असतील, तेव्हा त्या गाण्यांचा आता आपण आनंद घेऊया।

ಚತುರ ನಾರ ಅಮ ಚೋಳಗನ ಜೇ.

0: जगतुदनार करके सिंगा।
1: श्रोते हो, किशोर कुमार यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्यात शब्दांशी खेळायचे, हो की नाही? याचा अनुभव आत्ताच्या गाण्यामध्ये आपल्याला आलाच। शब्दांचा उच्चार, त्यातील लय आणि आवाजापासून निर्माण होणारी गंमत यामुळे साधंसं गाणंसुद्धा श्रोते हो मनोरंजक बनायचं। सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली हे गाणं त्याचं उदाहरण आहे। गाण्यातील शब्दांची पुनरावृत्ती आणि खट्याळ सादरीकरण यामुळे त्याची वेगळीच मजा आहे। श्रोते हो, हे गाणं ऐकूया। चित्रपट आहे दिल्ली का ठग।

0: हसी न होगा कोई हमसा भी।
1: नोज नोज नोज

श्रोते हो, आत्तापर्यंतच्या गाण्यांमधून किशोर कुमार यांच्या आवाजातील मस्ती आणि विनोदाचा अनुभव आपण घेतला, हो की नाही? पण या आवाजामागे असलेलं व्यक्तिमत्वही श्रोते हो तितकंच रंजक होतं. जसं सुरुवातीला म्हटलं की त्यांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली होतं आणि श्रोते हो त्यांचे मोठे भाऊ अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार. किशोर कुमार यांचं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण होण्याआधीच अशोक कुमार हे लोकप्रिय अभिनेते म्हणून इथे नावाजले गेले होते. मात्र किशोर कुमार यांनी केवळ भावाच्या नावावर आपली ओळख निर्माण केली नाही, तर स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी स्वतंत्र स्थान मिळवलं. 1946 शिकारी या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला, पण पुढे ते गायक म्हणून प्रसिद्ध झाले. अर्थात अभिनयातील त्यांची विनोदी शैलीसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे, हो की नाही? त्यांच्या गायकीमधील यॉडलिंगचा विशेष वापर जो आहे, जो त्यांनीच अधिक लोकप्रिय केला, तो आपण ऐकतो. आवाजात वेगानं चढउतार करत एक वेगळाच ध्वनी निर्माण करण्याची त्यांची शैली अनेक गाण्यांमध्ये प्रभावीपणे त्यांनी वापरली. किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक मजेशीर किस्सेसुद्धा सांगितले जातात. त्यांचा खोडकर स्वभाव, अनपेक्षित विनोद आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याची वृत्ती यामुळे ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे वाटायचे. पण श्रोते हो या मस्तीखोर कलाकाराच्या आवाजात भावनांची सुद्धा विलक्षण खोली होती. ते त्यांच्या गीतात आपण ऐकतोच, ते त्यांच्या गीतामध्ये जीवनाचं तत्वज्ञान मांडतात. दुसरीकडे त्यांच्या विनोदी गाण्यातून ते खळखळून हसवतात आणि हीच त्यांच्या प्रतिभेची खरी खासियत आहे. श्रोते हो, किशोर कुमार यांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं संगीतकारांशी जुळलेलं नातं. त्यातही सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन यांच्याबरोबर त्यांनी अनेक संस्मरणीय गाणी दिली. असंच श्रोते हो त्यांनी अनेक कलाकारांना सुपरस्टार बनवलं. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांच्यावर किशोर कुमार यांनी गायलेली जी गाणी चित्रित झाली ती सुपर डुपर हिट झाली. त्यातलीच काही गाणी आता ऐकूया. पहिलं आहे अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं.

0: आणि श्रोते हो, किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांचं अतिशय गाजलेलं असं गाणं मी तुम्हाला ऐकवते आहे. चित्रपट आहे डॉन.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा. आहा, अरे

श्रोते हो, कशी वाटली ही सर्व गाणी तुम्हाला? खरंच आनंद देणारी आहेत ना? श्रोते हो, हे सर्व बोलत असताना किशोर कुमार यांच्याबद्दल बोलताना राजेश खन्ना यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, हो की नाही? त्यांना भारतातलं पहिलं सुपरस्टार करण्यामागे सुद्धा किशोर कुमार आणि राहुल देव बर्मन यांचा खूप मोठा वाटा होता. एका बाजूला आपल्या डोळ्यातून भावना व्यक्त करणारे, आपल्या स्मितानं प्रेक्षकांना भुरळ घालणारे अभिनेते अर्थातच राजेश खन्ना, आणि दुसऱ्या बाजूला त्या भावनांना आवाज देणारे होते ते म्हणजेच किशोर कुमार. या जोडीचा सुवर्णकाळ विशेष गाजला तो 1969 प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटानंतर. या चित्रपटातील मेरे सपनों की रानीपासनाची अनेक गाणी गाजली, लोकप्रिय झाली आणि राजेश खन्ना सुपरस्टार झाले. त्यानंतर अनेक चित्रपट त्यांचे एकत्र आले आणि सोबत होते अर्थातच राहुल देव बर्मन. श्रोते हो, अशाच या जोडीचा काही गाण्यांचा आनंद आपण घेऊया.

श्रोते हो, हसवत हसवत असतानाच अखेरीस किशोर कुमारांच्या या डोळ्यात पाणी आणणाऱ्या गाण्यांचा सुद्धा उल्लेख आणि ही गाणी ऐकल्याशिवाय आजची मैफिल श्रोते हो पूर्ण होणार नाही. आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांनी प्रत्येक भावना जागृत करणारी गाणी गायली आहेत. या निमित्तानंच त्यांच्या या गाण्यातूनच आपण त्यांची आठवण केली. कसा वाटला हा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा आणि आजच्या या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून अनघाला निरोप द्या. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला. सादरकर्त्या होत्या अनघा मगदूम. श्रोते होयानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा गए सुखदा।
1: काय रे, सकाळपासून 3 वेळा हाका मारून झाला, चौथ्यांदा हाक मारण्याआधी नेमकं काम काय आहे ते सांगशील का?
0: अग काम असलं तरच माणसाने बायकोला हाक मारावी असा काही नियम आहे का तुझा? हा, प्रेमानं हाक मारण्यात एक वेगळी मजा नसते का?
1: हो गो बाई, आज सकाळी सकाळी इतकं प्रेम उफाळून आलं
0: तर?
1: काल रात्री मी तुला चहा करायला सांगितला होता तेव्हा तुझ्या प्रेमाला झोप लागली होती का?
0: नाही, काय आहे की म्हणजे रात्रीच्या प्रेमाला आणि सकाळच्या प्रेमाला वेगवेगळ्या वेळा असतात की नाही, रात्री विश्रांतीची गरज असते शरीराला आणि सकाळी मनाला चहाची गरज असते।
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं। अगं संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये।
1: सोपं नाहीच, पण संसारात त्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो। चला, देवघरातली फुलं तेवढी हवी आहेत।
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली।
1: नवरात्र सुरू आहे, घरात घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरण सगळी लगभग सुरू आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
0: हो हो, नाही नाही, म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार। उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी।
1: नवव्या दिवशी काय?
0: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य।
1: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा।
0: अगं प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो।
1: बरं बरं, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो।
0: ठीक आहे, हे घे फुलांची परडी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी।
1: वा वा वा, सूर छान लागला आहे।
0: काय, घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी, आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणाव असं वाटत आणि पत्नी त्याला मध्ये सूचना देत नाही, बेसूर करत नाही।
1: असं का? बरं बरं, पण रोहित सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते। आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो।
0: अच्छा।
1: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची।
0: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये। आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते।
1: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते। बरं,
0: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डबा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते हा माझा आजवरचा अनुभव आहे।
1: नाही नाही, असं काही नाही।
0: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो।
1: नवरात्र आणि देवीची 9 रूपं हे सगळंच भारावून टाकणार आहे नाही का?
0: तर आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
1: वा, हे कोण रोहित तू? वा वा वा। बर, देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी।
0: हो, आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
1: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत

0: राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं असं नाहीये. तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते.
1: हो हो हो, असते असते. स्त्री म्हणजे घर चालवणारी यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मत आहेत, तिच्या आकांक्षा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
0: नवदुर्गेची नऊ रूप आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय आहे?
1: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ.
0: अगं
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
0: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपू नये.
1: म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये, तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
1: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्याआधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
1: होतं असं कधी कधी, प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
2: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
0: मस्त मनोरंजन सुरू आहे. बरं रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
2: आई छान आहे. सकाळी लवकर उठून पूजा केली आहे, घट बसवला, घरात छान सजावट केली आहे तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती. म्हणाली नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र जमायला हवं.
1: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे. सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
0: खरंय. आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
1: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बरं का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते, आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
2: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
0: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
1: हे सुखद आणि रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
0: वा, टाळ्यांचं वाक्य हे खरोखर.
2: रोहित, तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
1: हो, तेवढेच 2 लाडू जास्त मिळतील. या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
0: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वा, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
1: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहेत. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
2: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय खरंय. स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
2: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते करू नको. पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
1: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
3: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरात

0: घरातली सगळी कामं आईच करत असेल तर मुलं कोणता धडा घेतील?
1: अगदी खरंय. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो, मोठी माणसं नेमकं कसं वागतात याकडे अधिक लक्ष देतात.
2: चला तर मग मी उद्यापासून घरकामाचा अभ्यासक्रम सुरू करतो. पहिला धडा चहा कसा करावा, दुसरा धडा भाजी कशी चिरावी, तिसरा धडा
1: स्वतः केलेल्या कामानंतर स्वतःच पसारा आवरावा.
0: हा तर प्रगत अभ्यासक्रम झालाय.
2: हो
3: चला आता आईने दिलेल्या खाऊचा आस्वाद घ्या, नाहीतर एवढ्या चर्चा करून आपण खाऊच विसरून जाऊ.
1: बरं, पण लाडवांचा डबा उघडण्याआधी एक गोष्ट सांगा. आजच्या स्त्रीबद्दल आपण इतकं बोललो, पण आपल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला हवा?
2: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
0: बरोबर, परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
3: नवरात्राचंच उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
1: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा. तिच्या मताला महत्त्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदर सुद्धा करायचा.
2: आणि मुलांना सुद्धा संवेदनशील बनवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यानं नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
1: अगदी बरोबर.
2: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.
0: कारण संवेदनशीलता ही कमजोरी नाहीये. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
2: थोडक्यात काय, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
1: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही, दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
3: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
1: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
0: अगदी खरंय, घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझ पडणार नाही.
2: खरंय, एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
3: म्हणजे नवरात्रात आपण देवी समोर एक संकल्प करू शकतो,
1: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
2: खरे, आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
1: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळतं, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
2: अगदी खरे.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. त्वचा विकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचा विकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचा विकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचा विकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहीत असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅनर, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा आपण सगळेच त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीचच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, तर त्वचेचे आजार दिवसागणिक वाढत आहेत, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं कार्य मेन कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहिती आहे का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल ॲलर्जीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली बऱ्याच वेळा ते इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले

0: जातात ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रीलमध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशालिस्टचीच मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
1: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो, पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढत आहेत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
0: बरेच वेळा कसं होतं माहिती आहे का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ॲसिड्स किंवा सॅलिसिलिक ॲसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत, आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं ते लावून टाकतात किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ शकतं चेहऱ्यावर.
1: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधनं आज खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
0: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं, सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेसवॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेसवॉश निवडणं आवश्यक आहे. तर आता कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कोमेडोजेनिक असे फेसवॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेसवॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता. आणि इवन नॉर्मल स्किनसाठी पण फेसवॉश वेगळे असतात. तर तुम्ही पहिली गोष्ट फेसवॉश यूज करणं आणि फेसवॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेसवॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेसवॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या त्वचेला हार्म पोचवू शकता. जसे की फेसवॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने, टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे, टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण ह्या छोटे छोटे पॉईंट्स पण फार महत्त्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहे त्यांनी एक्सफोलिएटिंग फेसवॉश वापरू नका सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ॲड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेसवॉशबद्दल माहिती घेतली. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे, म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित, की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला, अरे माझी त्वचा तर ऑइली आहे मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे. तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळं येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टाइटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणं ही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ प्रदूषण ऊन ह्याच्यामुळे आपली त्वचा, आता तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं, तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही AC गाडीतनं ट्रॅव्हल करतो डॉक्टर, आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचा एक आहे की गॅस, गॅसच्या मुळे पण जी किरण असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिम्पल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम केलं, असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाही आहे. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा

थंड पाण्याने धुणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन्स प्रिफर केली जातात, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बरेच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यांनी प्रायमर लावा, मॉइश्चरायझर लावा, तर त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर SPF लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासांनी ऍटलीस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्यांनी. आणि सर्वात मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाही आहे. कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीन हे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाही त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल.

0: हे चालू करा. आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं ना, म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी त्यांना सांगते की हाफ अन आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा, अर्धा तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या. कारण बरेच वेळा असं होतं आहे की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व बीट्वेल कमी आले, डी3 कमी आले, आपण व्यायामच करत नाही. तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात. आणि आहार, आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि तुम्ही हिरवे फ्रेश व्हेजिटेबल्स, सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा. आणि कार्बोहायड्रेट, चपाती म्हणा, भात म्हणा, भाकरी, म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर, पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकीत ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल. साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसीमध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्याला एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा. ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे, तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेजवेळी मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे?
0: जंकचा ना, मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरी जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश, कारण हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होतात. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी, मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, ते ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या ओपीडीमध्ये 70-80% पेशंट नायट्याचे बघतो.
1: बरं.
0: तर आजकाल काय होतं, नायट्यांच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदा असंच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नायटात सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो, पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते पण त्याच्यातले अंडी असतात त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचारोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त, कारण हे जिथे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका, दुसरं घाला म्हटल्यानंतर मग वाटणारे आम्ही कपडे तरी दुसरे काय घालायचे. तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे त्या कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. आणि क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात, तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कवरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो? कारण बऱ्याचदा असे गैरसमज असतात की त्वचेचा विकार झाला की बरेच आजार ते संसर्गजन्य आहेत असा गैरसमज.

0: असतं, तर असे कोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
1: आता मी म्हटलं नायटा,
0: नायटा
1: जर कपडे म्हणजे फोमाइट्स त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूज. खरूज आहे त्याचं म्हणजे युजली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसकॅनमध्ये पुरळ येते, खाज येते, ती पण काखेत, पुन्हा अंबिलिक म्हणजे बेंबीच्या आजूबाजूला, जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णाला ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना एक आठवड्यातच खाज सुरू होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे त्या रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक
0: आवश्यक असतं. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
0: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
0: नमस्कार, प्रश्न विचार आपला.
2: सर्वप्रथम तुम्हाला दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोड, पांढरे कोड जे म्हणताय ना, ते संसर्गजन्य आजार आहे का कसा आहे ते विचारायचं.
0: बर बर,
1: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाही आहे. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही. आणि त्याच्यावर आता इतके चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत. ते व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
0: नमस्कार. डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
1: हा एक ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये, तर होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
0: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
0: हा, आपलं नाव?
3: हा नमस्कार, पानिपत वरून शैलेंद्र बोलतोय.
0: बरं, प्रश्न विचार आपला.
3: अमायलॉइडॉसिस हा जो आजार आहे त्याच कारण काय, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगता येईल?
1: तुम्ही कोणते अमायलॉइडॉसिस बोलताय, म्हणजे शरीरावर ते काळे डाग येत आहेत त्याच्याबद्दल बोलताय का? हा, आपण क्युटेनियस अमायलॉइडॉसिस असतो, म्हणजे त्वचेवर येणारा अमायलॉइडॉसिस हा आजार असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, मॅक्युलर आणि लायकेनॉइड. मॅक्युलरमध्ये त्वचेचा रंग काळसर होतो आणि तिथे काही वेळेला खाज येते. आणि हे प्रामुख्याने जिथे हातावर किंवा पायावर, पाठीच्या वरच्या भागावर हा येतो. आणि बऱ्याच वेळा पेशंट अशी हिस्ट्री देतात की ते अंग घासायला काथ्या वगैरे वापरतात, दगड वापरतात किंवा जोराजोराने घासतात, तर त्याला मॅक्युलर अमायलॉइडॉसिस म्हणतात. आणि लायकेन अमायलॉइडॉसिस नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या फोड्या येतात, एस्पेशली पायाला, आणि त्याला अत्यंत प्रमाणात खाज येते. पण त्याच्यासाठी काही मलम आहेत आणि काही आम्ही पील थेरपी पण करतो, त्याच्याने हे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतं. पण त्याच्यासाठी काय करू नये, तर अंग घासताना काथ्या, बादिंग ब्रश किंवा गावाकडे तर दगड वापरतात, तर त्या गोष्टी तुम्ही वापरू नयेत. खाज आली तर खाजेची गोळी घ्या. मॉइश्चरायझर, लोशन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि काही ज्या क्रीम्स असतात की ते डाग जायला किंवा फोड्या बसायला, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. साबण निवडताना मात्र काळजीपूर्वक, अशा वेळी ह्या पेशंटची त्वचा शक्यतो कोरडी असते, तर त्यावेळी त्यांनी मॉइश्चरयुक्त साबण निवडणं आवश्यक आहे. आणि साबण कसा निवडायचा, तर त्याचा तुम्ही पीएच काय आहे ते बघा. स्किन फ्रेंडली पीएच म्हणजे आपल्या त्वचेला सोसेल हा पीएच असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणताही साबण निवडताना 5.5 पीएचच्या आसपास असलेले पीएच असलेले साबण निवडा, जेणेकरून तुमचा हा आजार अधिक वाढणार नाही.

0: नमस्कार, हेलो।
1: हेलो।
0: हाँ, प्रश्न विचारा
1: हाँ
0: आपला,
1: मैडम, मी चंद्रभागा पोळ बोलते आहे,
0: बोला।
1: तालुका पाटोदा, जिल्हा बीडीतून।
0: हो,
1: तर तुम्हा दोघींनाही नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा। आणि मी प्रश्न विचारते,
0: धन्यवाद।
1: माझा प्रश्न असा आहे की गजकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गजकरण हा बोललं जातं किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यांना होतं का, किंवा आपल्या नखाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या।
2: गजकरण म्हणजे नायटा, बुरशी, आपल्या त्वचेवरची बुरशी। तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो। त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात कंड सुटतो, आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो। म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। आणि ती जागा आहे, हे हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे होणं, जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा, तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो। ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो। मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा। त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात, त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा। 2 वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे। आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा। त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात व्हायला मदत होईल। त्याच्यासाठी इट्राकोनाझॉल, टर्बिनाफिन, फ्लुकोनाझॉल अशा गोळ्या आहेत, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेता कामा नये। बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो, तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूलासुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने, आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेरसुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे। आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो, जेणेकरून ते परत परत येत नाही।
0: नमस्कार, हॅलो हॅलो
3: नमस्कार, मी दहिसरहून म्हात्रे, पिया म्हात्रे बोलते।
0: बरं, प्रश्न
3: मला एक, हा मला असा प्रश्न विचारायचा आहे, सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात, आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकली जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात काय डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरासंदर्भात? दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो। आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या पायावर, हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो आणि तिकडे मग स्किन ती पांढुरकी होऊन खूप खाज येत राहते वगैरे, तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशलिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे, एवढे माझे 3 प्रश्न आहेत।
2: तुमचे प्रश्न आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण सिनियर सिटीजनना हे गोष्ट म्हणजे फेस करत असतात। त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड, जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत। त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा pH बघा, कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या। आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही। थोडासा म्हणजे हाताला तुमच्या जेवढा येईल तेवढ्या साबणाने आंघोळ करा। दुसरी गोष्ट, कडकडीत पाण्याने आंघोळ करू नका, बरेच वेळा कंड सुटला म्हणून ते अंगावर कडकडीत पाणी ओततात, त्याच्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते। साबण हा अधिक प्रमाणात लावला ना त्वचा अधिक कोरडी होते, म्हणजे ज्या तुमचं नॅचरली जे तेल असतं ते आणि पाणी असतं तेही निघून जातं। आणि ते अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही जे म्हणता ना ते

0: युजली सेन्सिटिव्ह स्किनला आम्ही ॲडवाईस करत नाही. आणि अंघोळ झाल्या झाल्या तुम्ही इमिजिएटली मॉइश्चरायझर लावा आणि एव्हरी 2 आवरली, जास्तच कोरडी असेल किंवा मग आठवडा दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मॉइश्चरायझर लावा. तहान लागल्यावर आपण पाणी पितो की नाही, तशी कोरडी झाली त्वचा ना की ती सांगत असते की मला मॉइश्चरायझरची गरज आहे. ह्या छोट्याशा ट्रीपने पण ना म्हणजे विदिन 7 डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजीला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: आम्ही सोलापूर बोलतो, राजभवन.
1: बर, प्रश्न विचारा.
2: आमच्या पाचवीच्या मुलीच्या अंगावर येतो.
1: आवाज नाही येते व्यवस्थित तुमचा, पुन्हा विचारा. प्रश्न पुन्हा विचारा, आवाज व्यवस्थित येत नाहीये.
2: पाचवीच्या मुलीच्या अंगावर हरकत येतो, उडतो का पित्त?
1: बर बर बर, ठीक.
0: पित्त पित्त जे होतं त्याच्यामध्ये खाज येतं, लाल लाल प्रकारचे चट्टे येतात. असं जेव्हा पित्त येत असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की कोणती पदार्थ खाल्ल्यानंतर तिचं पित्त उठतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला काही ब्लड चेक करावे लागतात की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काही कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, किंवा कधीकधी काही गोष्टी आपण एखादे परफ्यूम लावत असतो अशाने सुद्धा पित्त उठतं. पण त्याच्यासाठी उपाय योजना आहेत, म्हणजे काही गोळ्या आहेत त्या घेतल्यावर पित्त कायमस्वरूपी जातं. आणि टेस्ट असते, ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला IgE लेवल करू शकता किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं ॲलर्जीचं प्रमाण किती आहे किंवा इन्फेक्शन झालं आहे की नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि तुम्हाला जर वाटत असतील की ह्या या पदार्थाने आपल्याला ते वाढते तर ते पदार्थ टाळणं हे योग्य राहतं.
1: नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: मी नाशिक वरून चंदा पवार बोलते.
1: बर, प्रश्न विचारा.
3: हा, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एक सारखे केस गळता आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याचा त्वचेशी काही संबंध आहे का आणि ते त्वचेच्या ग्रंथी विषयी काही आहे का किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: बर,
0: केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना तुम बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. B12 लेवल, D3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे. आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिंपल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्त्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्त्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात, कारण बरेच प्रेशर किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
1: डॉक्टर, हार्मोन्समधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
0: मधुमेह असतो ना त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेह लोकवाल्या लोकांमध्ये ना इन्फेक्शन बरा व्हायला पण वेळ लागतो. पण मधुमेह मुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं,

0: हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCOD प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोन्सच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोन्सच्या बदलावामुळे काय काय होतं? तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणं, दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं, हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
1: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी? कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात.
0: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटना, म्हणजे असं खूप गोरे असेल तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट देतात ना, त्याच्यात तुम्ही समजू तर त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनॉइक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंगसाठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाही आहे की होत नाही. पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन, सनस्क्रीन. तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाही, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
1: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्लाही
0: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोननुसार, तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
1: डॉक्टर, त्वचा विकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेजला जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूममध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि मग कारण, आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी. तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले हे कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस, लायकेन पॅलस, त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूशाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातात, तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण त्वचा बाकीचे म्हणजे अवयवांना काय झालं तरी ते दिसत नाहीत, पण त्वचे असे आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा, म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं.
1: आणि बऱ्याचदा कोणती विकार त्वचेचा झाला की R&D केली जाते, बापरे हे असं झालंय मला, मग ते सुद्धा एक टेन्शन घेतलं जातं, दडपण येतं, ते तर त्याचाही कुठेतरी मनावर तो परिणाम होतो.
0: हा, आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट ॲलर्जी असते, एक्झिमाज किंवा त्यांना असल्यामुळे, पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या. की कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये, असं बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव. नवरात्र म्हणजे केवळ देवीच्या पूजेचे 9 दिवस नाहीत, तर आपल्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याचे 9 दिवस. श्रोतेहो, शक्तीची खूप वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे देवीच्या रूपातली शक्ती, स्त्रीच्या जगण्यातली शक्ती, आईच्या मायेतली शक्ती आणि माणसाच्या मनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या निमित्ताने मनामध्ये श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला पाहिजे प्रत्येकाने, आणि आदिशक्तीच्या या चरणी नतमस्तक झालं पाहिजे.

संस्कृतीमध्ये शक्तीला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण सृष्टीच्या निर्मितीचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रकृती म्हणजे निसर्गाचं स्मरण होतं, आणि आपण जेव्हा मायेचा ममतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला आई आठवते. आणि जेव्हा आपण अन्यायाचा प्रतिकार करतो किंवा प्रतिकार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती दुर्गा. म्हणजे पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या असुरानं आपल्या सामर्थ्याच्या जोरावर देवतांना त्रस्त केलं होतं, त्याच्या अत्याचारांमुळे संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती. तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून आदिशक्ती प्रकट झाली आणि हातांमध्ये विविध अस्त्र धारण केलेली, सिंहावर आरूढ झालेली तेजस्वी आणि सामर्थ्यशाली अशी देवी दुर्गा. 9 दिवस देवी आणि महिषासूर यांच्यात युद्ध झालं अशी श्रद्धा आहे. 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. या कथेतून श्रोते हो आपल्याला काय शिकायला मिळतं, म्हणजे वाईट कितीही बलवान असलं तरी चांगुलपणाची शक्ती त्याच्यापेक्षा मोठी असू शकते. अहंकार कितीही वाढला तरी त्याचा अंत होऊ शकतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते तेव्हा परिवर्तन घडवणारी शक्ती जन्माला येते. देवी दुर्गेची अनेक रूपं आपल्याला परिचित आहेत. कधी ती शैलपुत्री असते, कधी ब्रह्मचारिणी, कधी चंद्रघटा, तर कधी कालरात्री. प्रत्येक रूपामागे एक वेगळा संदेश आहे. कुठे धैर्य तपश्चर्या, कुठे करुणा, कुठे सामर्थ्य, तर कुठे वाईटाचा नाश करण्याची प्रचंड ताकद. म्हणूनच देवीची पूजा करताना आपण केवळ तिच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत नाही तर तिच्या गुणांचाही स्वीकार करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या मनातली भीती दूर व्हावी, विचारांमागची नकारात्मकता नष्ट व्हावी आणि आपल्या आयुष्यात योग्य मार्गाने चालण्याचं बळ मिळावं, हीच तर खरी देवीच्या चरणी केलेली प्रार्थना आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, देवीची शक्ती फक्त मंदिरातल्या गाभाऱ्यात असते का? नाही, नसते. ती आपल्या घरातही असते, आपल्या शेजारीही असते, आपल्या ऑफिसमध्येही असते, आपल्या आजूबाजूला रोज संघर्ष करणाऱ्या असंख्य स्त्रियांमध्ये ती असते. पहाटे घरामध्ये सगळ्यांच्या आधी उठणारी आई, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटणारी गृहिणी, घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी सांभाळणारी स्त्री, अनेक अडचणींना सामोरं जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करणारी मुलगी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणारी तरुणी आणि आयुष्याच्या संध्याकाळीही कुटुंबाला आधार देणारी आजी, या सगळ्यांच्या जगण्यात शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत की नाही? हो ना. पण एक प्रश्न आपल्या मनाला सतत विचार करायला लावतो. आपण स्त्रीला देवी म्हणतो, तिची पूजा करतो, तिच्या चरणी फुलं वाहतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिच्या सन्मानाची काळजी आपण घेतो का? तिला तिच्या स्वप्नांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य देतो का? तिच्या मतांचा आदर करतो का? तिच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? श्रोते हो, देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच स्त्रीच्या आयुष्यातील अंधार दूर करणंही महत्त्वाचं आहे. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, तिला समान संधी देणं, निर्णयांचा आदर करणं आणि तिच्या अस्तित्वाला स्वतंत्रपणे स्वीकारणं, हीच तर खरी शक्तीची उपासना. स्त्रीला प्रत्येक वेळी दुर्गा बनून लढावं लागावं अशी परिस्थिती का निर्माण होऊ द्यायची? ती निर्माण होऊ नये, तिला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावं, हेच तर आपल्या सगळ्यांचं, आपल्या समाजाचं खरं यश आहे. कारण प्रत्येक स्त्रीला सतत कणखर राहण्याची सक्ती नसावी, नाही का? तिलाही थकण्याचा अधिकार आहे, रडण्याचा अधिकार आहे, मदत मागण्याचा अधिकार आहे, स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे. तिच्या अश्रूंमध्ये दुर्बलता नाही, तिच्या शांततेला संमती समजू नये, तिच्या त्यागाला तिचं कर्तव्य म्हणून गृहीत धरू नये, तिच्या प्रेमाची किंमत ओळखली पाहिजे. कारण शक्ती म्हणजे केवळ संघर्ष करण्याची क्षमता नाही, तर एखाद्या व्यक्तीला संघर्षाशिवाय जगता येईल असं वातावरण निर्माण करणंही ही एक प्रकारची शक्तीच आहे.

0: श्रोते हो, देवीची पूजा म्हणजे केवळ तिच्या मूर्तीसमोर बसून नतमस्तक होणं नाही, तर आपल्या जगण्यात धैर्य, करुणा, न्याय आणि माणुसकी यांचा स्वीकार करणं. हे सगळं करूया, माणसं जपूया, नाती जपूया, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.
1: क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर.
0: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. दुपारचा 1:30 वाजतो आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे, तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढाएगी या करोडों लोगों के लिए नए अवसर बनाएगी.

0: क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर, पावर टू एम्पावर, पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल, पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट, पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड। और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर।
1: 21व्या शतकात तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत। भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली। केरळम, तमिळनाडू, सिक्कीम, ओदिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे, तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील। दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। जुलै 2026 मध्ये हा दर 6.4% होता। जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे। जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे। ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी।
2: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता। एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं। यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली। तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला। यंदा मे महिन्यापर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती। या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला। याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15

ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर जिल्ह्यात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. नवीन मतदारांना 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान फॉर्म क्रमांक 6 भरून अर्ज करता येणार होता. प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुदतीनंतरही सामान्य प्रक्रियेनुसार फॉर्म क्रमांक 6 भरून नाव नोंदवता येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. नागपूरचा 145 वर्षांची परंपरा लाभलेला मारबत आणि बडग्या उत्सव उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. नेहरू पुतळा परिसरातील काळी आणि पिवळी मारबतच्या ऐतिहासिक मिलन सोहळ्यासाठी विशेष दीर्घा आणि मंच उभारण्यात आले होते. पाहुण्यांसाठी अनुवादकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारपुरा, गोळीबार चौक, भारतमाता चौक आणि कोतवाली येथे स्वागत मंच तसेच महिला आणि कुटुंबांसाठी स्वतंत्र दीर्घा उभारण्यात आल्या होत्या. यंदा मारबत महोत्सवाला अनेक सिनेकलाकार, खेळाडू आणि देशोदेशीच्या पाहुण्यांची उपस्थिती होती. नागपुरात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे बाबत निर्बंध घातले. त्याला प्रतिसाद देत बडकस चौक मित्र परिवाराचे आयोजक सुबोध आचार्य यांनी पोलिसांच्या नियमांचे पालन करून नियमानुसार दहीहंडी

0: दिंडी उत्सव साजरा केला. मात्र धार्मिक उत्सवाच्या अवघ्या एक दिवस आधी निर्बंध लागू केल्याने अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. पोषण सप्ताहानिमित्त नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागातर्फे पाककला स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली. संतुलित आहार, पौष्टिक अन्न आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती हा स्पर्धेचा उद्देश होता. राज्य पोषण ब्युरो नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर रंजना राठोड प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, वाढती वीज बिले, कोल वॉशरीचे टेंडर आणि नाशिकमधील प्राचीन दत्त मंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी कोल वॉशरीचे नवीन टेंडर काढल्याचा आरोप केला होता. WCLकडे सुमारे 5 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असतानाही 30 लाख मेट्रिक टन कोळशासाठी टेंडर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. महाजेनकोकडे स्वतःची कोळसा खाण असतानाही खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्यांमधील कथित घोळावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोंढाळी नगरपंचायतीच्या उपसरपंचाचे नाव मतदार यादीतून वगळून ते वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित व्यक्तीच्या ईमेल आणि ओळखपत्राचा वापर करून ऑनलाईन अर्जांद्वारे मतदारांची नावे एका ठिकाणहून दुसरीकडे स्थलांतरित केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली. प्रकरणाची तातडीने चौकशी करून मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता कायम ठेवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीने लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि रिक्त पदे भरणे या मागण्यांसाठी 12 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी नागपुरात दिली. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा, 18 महिन्यांचा प्रलंबित DA DR, समान काम समान वेतन आणि कॅशलेस आरोग्य विमा यांसह कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर नागपुरात टीका केली. वारंवार पेपरफुटी होत असताना टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नीट, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेटकर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम यशवंत देवी यांना ऐकूया.

रंजना जोगळेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत आयसी अक्षरे रसिके कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख।
1: हायकू या काव्य प्रकारावर महाराष्ट्रात काही कवींनी तात्विक लेखन केलंय, म्हणजे आता सुरेश मथुरे यांनी हायकू एक अवलोकन हे पुस्तक 2000 साली प्रकाशित केलं। या पुस्तकात हायकूचं स्वरूप, अंतरंग, घाट या विषयावर चर्चा तर केली आहेच, पण हायकू, जपानी हायकूचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुद्धा त्यात दिसतो। हायकूच्या स्वरूपाबद्दल मराठी कवींचा आढावा घेऊन ते म्हणतात, पुशी रेगे, शांता शेळके, बाबा बोरकर अशा

0: अनेक प्रतिभावान कवींनी हायकुल्याचा प्रयत्न केला, पण हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळींना आणि हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच हायकू जमले. यावरून हायकू लिहिणं ही मराठी कवींसाठी सोपी गोष्ट नव्हती. कविता म्हटलं की काय उपमा अलंकार वगैरे असणार, म्हणजे आपल्या कवींना तशाच पद्धतीने कविता लिहायची सवय होती. पण हायकू लेखनात ते चालत नाही ना, उपमा वगैरे अत्यंत साध्या सोप्या भाषेत समोरच्या दृश्याचं वर्णन करायचं आणि तिसऱ्या ओळीत कलाटणी. मोठे मोठे मराठी कवी हायकू का लिहू शकत नाहीत? कविता मात्र लिहितात. हायकू लिहिण्याची प्रक्रिया आहे तरी कशी याच्यावर मी विचार करू लागले. आणि हायकू विषय घेऊन एम फिल करताना मी माझं संशोधन मांडलं ते असं, खोलात जाऊन विचार केल्यावर मला एक गोष्ट उमगली ती अशी की कविता लिहिण्याची प्रक्रिया आणि हायकू लिहिण्याची मनात होणारी प्रक्रिया ही बरोबर उलट आहे. उदाहरण घेऊन सांगते. अतिशय प्रसिद्ध कवितेचं उदाहरण घेऊ. उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही कविता सुरेश भटांनी लिहिली. तेव्हा त्यांच्या मनात काय असेल? विचारांची खळबळ. स्वातंत्र्य मिळालंय, अराजकता आहे, रात्र काळ रात्र वाटतेय, म्हणजे भ्रष्टाचार लाचलुचपत यांनी देश पोखरलेला आहे, पुन्हा लढा द्यावा लागेल, अरे लोकांनो परत मशाली पेटवा, म्हणजे लढा द्या पुन्हा, असे विचार मनात आले. त्याला रूपक म्हणून आयुष्याच्या मशाली हे शब्द सुचले, काळ रात्र झाली हे शब्द सुचले. खरोखरची रात्र केव्हा समोर मशाल असताना हे कविता लिहिली नाही गेली. कविता लिहिताना समोर असं कुठलंही दृश्य नव्हते, पण मनात विचारांची खळबळ होती. आता हायकूमध्ये नेमकी उलट प्रक्रिया होते. आधी समोर दृश्य, आता एक हायकू आहे का माझं. आकाशात पाहिलं, काहीही नव्हतं, लगेच अंधारून आलं. हा हायकू लिहिला तेव्हा मनात कसली खळबळ होती का? नाही, अचानक अंधारून आलं ही घटना पहिले पाहिली, दृश्य पहिले पाहिलं, मग हायकू सुचला. यात कुठेही उपमा नाही, सृष्टीत अचानक बदल काय होईल ते सांगता येत नाही, असा याचा अर्थ होतो. काहीच नव्हतं पण लगेच अंधारून आलं, दृश्य पाहता पाहता अर्थ सुचला आणि त्याप्रमाणे शब्दरचना झाली. ऋचा घाणेकर म्हणून एक हायकू करत, त्यांचा हायकू बघा. एक एक पान गळणार, झाड स्थिरच फक्त पाहत राहणार. दृश्य काय दिसलं कवितेला, कवयित्रीला दृश्य काय दिसलं? तिला दिसलं झाडाची पानं गळत आहेत, म्हणजे आधी दृश्य आलं, नंतर तिनं विचार केला पान गळत असताना झाड काय करतंय, फक्त पाहत राहतंय. यातून काय अर्थ निघतो? वय होताना आपण काय करतो? फक्त पाहत राहतो. निसर्गाच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही. म्हणजे कविता लिहिताना आधी विचार, मनातलं भावनांचं आंदोलन, मग रूपकाची भाषा, रूपक सुचणं, मग ती कविता रूपकात लिहिणं. पण हायकू लिहिताना काय होतं? आधी दृश्य दिसतं आणि मग विचार सुचतो. तर मंडळी, कविता आणि हायकू लिहिण्याच्या प्रक्रिया एकमेकांच्या बरोबर उलट आहेत, म्हणून बऱ्याच कवींना हायकू लिहिता येत नाही. बरं,
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण कडवा वाल लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, कडवा वाल हे आपल्या कोकणातलं पूर्वापार चालत आलेलं रब्बी कडधान्य पीक. हे पीक कोकणात भात कापणीनंतर जमिनीच्या अंग ओलाव्यावर घेतलं जातं. जमिनीत ओलाव्याचा साठा कमी असेल तर एखादं संरक्षित पाणी देऊन हे पीक घेता येतं. हे पीक भातानंतर जमिनीत शिल्लक अन्न घटक आणि ओलाव्याचा कार्यक्षम वापर करून प्रथिनयुक्त कडधान्य आणि गुरांसाठी पौष्टिक काढ उपलब्ध करून देतं. त्यामुळे वाल हे एक हमखास उत्पन्न देणारं किफायतशीर पीक आहे. मध्यम आणि गाळाच्या भारी जमिनीत वालाच्या पिकाची वाढ चांगली होते. पाणीधारण क्षमता असलेल्या तसंच पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं. विद्यापीठानं विकसित केलेल्या वालाच्या सुधारित जाती म्हणजे कोकण वाल एक ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते आणि याचं 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पन्न मिळतं. तर कोकण वाल 2 ही जात 100 ते 105 दिवसात प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल इतकं उत्पन्न देते. वालाची पेरणी टोकण पद्धतीने केली तर प्रति हेक्टरी 30 ते 45 किलो

बियाणं वापरावं. पेरणीपूर्वी बियाण्याला 1 किलोसाठी 3 ग्रॅम या प्रमाणात थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाण्याला रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावं. 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया पेरणीपूर्वी 1 तास आधी आणि बुरशीनाशकानंतर करून बियाणं सावलीत सुकवावं. रायझोबियमची प्रक्रिया केल्यामुळे मुळातील गाठींची संख्या वाढून नत्राचं स्थिरीकरण जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे वालाची वाढ चांगली होऊन उत्पन्नामध्ये सुमारे 10 ते 12% वाढ होते. खरीप पीक काढणीनंतर ताबडतोब जमिनीत वापसा असताना एक वेळ नांगरट करून जमिनीत हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमीन तयार करताना मिसळावं. त्यानंतर काडी कचरा, धसकटं आणि तणांचे अवशेष वेचून घेऊन जमीन समपातळीत आणावी. त्यानंतर वालाची पेरणी टोकण पद्धतीने 30x15 cm किंवा 30x20 cm किंवा 30x30 cm अंतरावर ओळीत नांगरा पाठव.

कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमीन तयार करताना मिसळावं. त्यानंतर काडी कचरा, धसकटं आणि तणांचे अवशेष वेचून घेऊन जमीन समपातळीत आणावी. त्यानंतर वालाची पेरणी टोकण पद्धतीने 30x15 cm किंवा 30x20 cm किंवा 30x30 cm अंतरावर ओळीत नांगरापाठोपाठ करावी. पाभरीने पेरणी केली तर 2 ओळीतील अंतर 30 cm ठेवावं. अशा पद्धतीने मशागत करून वाल लागवड केली तर सखल भागातील जमिनीमध्ये पेरणीनंतर 1 आणि फुलोऱ्याच्या वेळी 1 पाणी देणं आवश्यक आहे. वालाचं पीक सर्वसाधारणपणे 100 ते 110 दिवसात काढणीसाठी तयार होतं. वाल पिकाला पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यावं. खताची सर्व मात्रा पेरणीच्या वेळी ओळीमध्ये बियाण्याखाली साधारण 5 cm खोलीवर दिली तर या पिकाची वाढ चांगली होते. खतं आणि बियाणं पेरणी एकावेळी 2 जाड्याच्या पाभरीने मशागत केलेल्या जमिनीवर करता येते. वालामध्ये पीक उगवल्यानंतर हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाच्या किंवा अन्य सुक्या पाल्याचं किंवा गवताचं आच्छादन वापरलं तर तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्यांची मळणी काठीने झोडपून करतात. त्यानंतर उफणणी करून दाणे वेगळे करतात. अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये कडवा वालची लागवड करून चांगलं उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण कडवा वाल लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठिसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण

0: वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैव विविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहेत, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा

0: आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळी त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात. किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादरकर्ते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे, तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर, पावर टू एम्पावर, पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल, पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट, पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे.

अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल, असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात

0: आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या दोघा जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेनं या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. UPI व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIRच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं, असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. LPG केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत LPG कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: आयआयटी मुंबईचा साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्येच्या चौकशीत त्याने संस्थेला लेखी माफीनामा तसंच दुसरी संधी मिळावी अशी विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेनं आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह 40 हून जास्त व्यक्तींचे

0: जबाब नोंदवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बँक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातल्या डोंगरगावमधले अल्पभूधारक शेतकरी योगेश नागापुरे यांनी फायनान्स कंपनीचे कर्मचारी आपल्या घरी येऊन तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते भरण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी

सभेचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट गीतं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं. गीतरचना होती ग दी माडगुळकर यांची, संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐका पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं गाणं, पुन्हा एकदा सुमन कल्याण.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं मल्हारी मारतंड या चित्रपटातलं. गीतरचना होती ग दी माडगुळकर यांची, संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐका पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं गाणं, पुन्हा एकदा सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मामा भाजे या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते एन दत्ता.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: श्रोते हो, बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका, अन्न पदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी. याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: तर अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून आपण जे पण अन्न पदार्थाशी निगडीत जे पण व्यवसाय आहेत, जसे आपले हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट असतात, बेकरी आहेत, आपले किराणा मालाची दुकान आहे, इवन आपले स्ट्रीट फूड वेंडर आहे, या सर्वांची तपासणी करण्याचा अधिकार हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा आहे.
3: तेव्हा नक्की ऐका, बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

तुझी नी माझी प्रीत जुनी, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुखाची सावली या चित्रपटातलं. ग. दी. माडगुळकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली दत्ता डावजेकर यांनी.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं सुधीर फडके यांनी. चित्रपट होता अनोळखी.

आशा भोसले यांनी गायलेलं एकटी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती ग दी माडगुळकर यांची, संगीतकार होते सुधीर फडके. गीतसंध्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐका सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, मुंबईचा जावई या चित्रपटातलं

या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सुरुवात करण्याचं धाडस हा कार्यक्रम. तर युवावाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

0: मंडळी, आज आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे सुरुवात करण्याचं धाडस या विषयावर आपल्याशी गप्पा मारणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी एखादी गोष्ट सुरू करायचं ठरवलंय का? एखादा नवीन कोर्स करायचा होता, एखादं पुस्तक लिहायचं होतं, नवीन भाषा शिकायची होती, व्यायाम सुरू करायचा होता, एखादं छोटंसं व्यवसायाचं स्वप्न होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती, किंवा अगदी मनातलं एखादं गाणं लोकांसमोर सादर करायचं होतं, पण सुरुवात झालीच नाही कारण वेळ नव्हता, योग्य साधनं नव्हती, पुरेसं ज्ञान नव्हतं, की मनात एक विचार होता अजून थोडी तयारी करू दे मग सुरू करतो, आणि मग तो मग कधीच आला नाही. मित्रांनो, आजचा विषय याच मग भोवती फिरणार आहे. द ऑडॅसिटी टू बिगिन, म्हणजेच सुरुवात करण्याचं धाडस. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडथळा अपयश नसतो, अडथळा असतो सुरुवात न करण्याचा. आपल्याला परिपूर्ण परिणाम हवा असतो, पण परिपूर्ण सुरुवात शक्य नसते. आणि म्हणूनच आज आपण एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत. परिपूर्ण होण्याची वाट पाहण्यापेक्षा सुरुवात करणं महत्वाचं का आहे? आपण लहानपणी सायकल शिकताना पहिल्याच दिवशी उत्तम सायकलस्वार झालो होतो का? नाही. पहिल्यांदा सायकलवर बसताना तोल गेला, पडलो, कदाचित गुडघा खरचटला, पुन्हा उठलो आणि पुन्हा प्रयत्न केला. आज आपण सहज सायकल चालवतो कारण आपण सुरुवात केली. पोहायला शिकताना पहिल्या दिवशी पाण्यावर सहज तरंगता आलं का? नाही. एखादी नवीन भाषा शिकताना पहिल्याच दिवशी व्याकरण परिपूर्ण झालं का? नाही. मग आयुष्यातल्या प्रत्येक नवीन गोष्टी सुरू करताना आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा का करतो? खरं तर मी आधी पूर्ण तयार झालो की सुरू करेन हा विचार ऐकायला शहाणपणाचा वाटतो, पण अनेकदा तो भीतीला एक सुंदर नाव देतो. मला अपयशाची भीती वाटते असं म्हणण्याऐवजी आपण म्हणतो मला अजून तयारी करायची आहे. लोक काय म्हणतील याऐवजी आपण म्हणतो योग्य वेळ येऊ दे, आणि कदाचित मी हे करू शकणार नाही याऐवजी आपण म्हणतो थोडं अजून शिकतो. तयारी महत्वाची आहे, पण तयारी आणि सुरुवात यांच्यामध्ये भिंत उभी राहिली तर तीच समस्या बनते. मित्रांनो,

समजा एखाद्या तरुणाला पुस्तक लिहायचं आहे, त्याच्या डोक्यात सुंदर कल्पना आहे. तो म्हणतो, माझ्याकडे अजून चांगला लॅपटॉप नाही, माझं लेखन अजून परिपूर्ण नाही, मला आधी रायटिंग कोर्स करायला हवा, मला प्रकाशक कसा शोधायचं हे माहिती नाही. हे सगळं खरं असू शकतं, पण पुस्तक लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी त्याला पहिल्या दिवशी प्रकाशकाची गरज नाही, त्याला फक्त पहिलं पान लिहिण्याची गरज आहे. कदाचित पहिलं पान खराब असेल, कदाचित दुसरं पानही, पण तिसऱ्या, दहाव्या किंवा 50व्या पानावर त्याला स्वतःच्या लेखनाची दिशा समजू लागेल. सुरुवात आपल्याला फक्त पुढे घेऊन जात नाही, ती आपल्याला काय सुधारायचं आहे हेही दाखवते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करा याचा अर्थ बिनतयारीने उडी मारा असा नाही. मोठ्या निर्णयांसाठी माहिती गोळा करणं, जोखीम समजून घेणं, योजना करणं आणि आवश्यक कौशल्य शिकणं महत्त्वाचं आहे, पण योजना ही कृतीची जागा घेऊ नये. आपण अनेकदा प्लॅन बनवण्यात इतके व्यस्त होतो की प्रत्यक्ष कृतीसाठी वेळच उरत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कितीतरी लोक म्हणतात, या वर्षी रोज व्यायाम करणार. मग व्यायामाचे कपडे घेतले जातात, शूज घेतले जातात, वर्कआउट व्हिडिओज पाहिले जातात, डाएट प्लॅन तयार होतो, पण व्यायाम मात्र सोमवारपासूनच सुरू होतो आणि पुढचा सोमवार येईपर्यंत आपण पुन्हा नव्या योजनेत अडकतो. म्हणून मोठ्या ध्येयाला अगदी छोट्या कृतीत बदलणं उपयोगी ठरतं. मला फिट व्हायचं आहे याऐवजी आज 10 मिनिटं चालायचं आहे असं ठरवा. मला पुस्तक वाचायचं आहे याऐवजी आज 5 पानं वाचायची असं ठरवा. मला इंग्रजी सुधारायचं आहे याऐवजी आज 10 नवीन शब्द वापरून पाहायचे असं ठरवा. मोठं स्वप्न छोट्या कृतीत उतरलं की सुरुवात कमी भीतीदायक होते. मानसशास्त्रातील संशोधनात पीटर गॉलविझर यांनी मांडलेल्या इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स या संकल्पनेनुसार काय करायचं एवढंच ठरवण्यापेक्षा कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत करायचं हे आधी ठरवलं तर कृती करण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मी अभ्यास करणार हे एक सर्वसाधारण उद्दिष्ट आहे, पण दररोज संध्याकाळी 7 वाजता मी माझ्या टेबलवर 30 मिनिटे अभ्यास करेन हे अधिक स्पष्ट आहे. म्हणजेच इच्छेला वेळ, जागा आणि कृतीशी जोडणं. आपल्याला प्रेरणा येण्याची वाट पाहण्यापेक्षा कृतीसाठी एक ठरलेली परिस्थिती तयार करता येते, कारण प्रत्येक दिवशी प्रेरणा सारखी नसते. काही दिवस उत्साह असतो, काही दिवस नसतो, पण सवय आणि स्पष्ट योजना आपल्याला पुढे नेत राहतात.

आता येऊया परिपूर्णतेच्या प्रश्नाकडे. परफेक्ट या शब्दाचा एक धोका आहे, तो आपल्याला सुरुवात करण्यापूर्वीच अंतिम परिणामाची कल्पना दाखवतो. आपण सोशल मीडियावर एखाद्याचा सुंदर व्यवसाय पाहतो, पण त्यामागची पहिली छोटी ऑर्डर दिसत नाही. एखाद्या कलाकाराची सुंदर चित्र पाहतो, पण त्याची पहिली विस्कटलेली रेखाटणे दिसत नाहीत. एखाद्या वक्त्याचं आत्मविश्वासपूर्ण भाषण ऐकतो, पण त्याने केलेल्या पहिल्या अडखळत्या भाषणाचा आपल्याला अनुभव नसतो. आपण अनेकदा दुसऱ्यांचा फिनिश्ड प्रोडक्ट पाहतो आणि स्वतःच्या फर्स्ट ड्राफ्टची तुलना करतो. ही तुलना अन्यायकारक आहे. मित्रांनो, पहिला प्रयत्न हा अंतिम निकाल नसतो, तो माहिती देणारा प्रयोग असतो. आपण पहिल्यांदा एखादं प्रेझेंटेशन केलं आणि तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर त्याचा अर्थ मी प्रेझेंटेशन करू शकत नाही असा होत नाही. त्याचा अर्थ पुढच्या वेळी मला या 3 गोष्टी सुधारायच्या आहेत असा होऊ शकतो. आपण पहिल्यांदा मुलाखत दिली आणि निवड झाली नाही, तर तो अनुभव आपल्या पुढच्या मुलाखतीसाठी माहिती देऊ शकतो. आपण एखादं छोटं बिझनेस सुरू केलं आणि पहिल्या महिन्यात अपेक्षित ग्राहक मिळाले नाहीत, तर आपल्याला बाजार, ग्राहक आणि आपल्या उत्पादनाबद्दल काहीतरी शिकायला मिळालं. अर्थात प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही, पण प्रयत्न न केल्यानं शिकण्याची संधीही कमी होते. इथेच फेल्युअर म्हणजेच अपयश आणि फीडबॅक म्हणजेच अभिप्राय यांच्यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधीकधी आपण एखाद्या परिणामाला आपल्या व्यक्तिमत्वाचा निकाल समजतो. माझं काम चाललं नाही म्हणजे मी अपयशी आहे,

0: पण एका प्रयत्नाचा परिणाम आणि व्यक्तीची किंमत हे दोन वेगळे विषय आहेत. एखादा प्रयोग अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर आपण पद्धत बदलू शकतो, वेळ बदलू शकतो, मदत घेऊ शकतो, कौशल्य सुधारू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो. सुरुवात म्हणजे स्वतःला कायमचं एखाद्या निकालाशी बांधून घेणं नाही, सुरुवात म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करणं. आणखी एक गोष्ट, लोक काय म्हणतील हा प्रश्न अनेक तरुणांना थांबवतो. मी नवीन कोर्स केला आणि पूर्ण केला नाही तर, मी गाणं पोस्ट केलं आणि लोकांनी मजा केली तर, मी बिझनेस सुरू केला आणि तो चालला नाही तर, मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळालं नाही तर. मित्रांनो, इतरांचं मत पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं, पण आपल्या कृतीवरचा निर्णय आपल्या हातात असतो. प्रत्येक नवीन गोष्ट सुरू करताना प्रेक्षक शोधण्याची गरज नाही. सुरुवातीला कदाचित तुमचं काम फक्त तुमच्यासाठी असू द्या. पहिलं चित्र सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी आणखी 10 चित्र काढा. पहिला पॉडकास्ट प्रकाशित करण्यापूर्वी काही एपिसोड्स रेकॉर्ड करू नये का? पहिलं भाषण करण्यापूर्वी आरशासमोर सराव करा. सुरुवात छोटी असू शकते, सार्वजनिक असणं आवश्यक नाही. कधी कधी सुरुवात करण्यासाठी आपल्याला धाडसापेक्षा परवानगीची गरज वाटते. कोणीतरी म्हणावं, हो तू हे करू शकतोस, पण प्रत्येक स्वप्नासाठी बाहेरून प्रमाणपत्र मिळेलच असं नाही. काही वेळा स्वतःलाच स्वतःची परवानगी द्यावी लागते. मी अजून एक्सपर्ट नाही, पण शिकायला सुरुवात करू शकतो. मला सगळं माहीत नाही, पण पहिलं पाऊल टाकू शकतो. माझ्याकडे सगळ्या सुविधा नाहीत, पण उपलब्ध साधनांपासून सुरुवात करू शकतो. मला भीती वाटते, पण भीती असतानाही प्रयत्न करू शकतो. हीच खरी ऑडॅसिटी, अविचारी धाडस नव्हे तर अपूर्णतेची जाणीव असूनही योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची तयारी. आणि हो, प्रत्येक गोष्ट लगेच सुरू करायची गरज नाही. काही स्वप्न बदलतील, काही कल्पना सोडून द्याव्या लागतील, काही गोष्टींची वेळ येण्यासाठी थांबावं लागेल. पण मी अजून तयार नाही आणि मी कधीच सुरुवात करणार नाही, यात फरक आहे. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच तयारी करत आहे की फक्त सुरुवात पुढे ढकलत आहे? हा प्रश्न अनेकदा आपल्या मनातल्या खऱ्या अडथळ्यांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, तरुणपणाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रयोग करण्याची क्षमता. नवीन गोष्टी शिकता येतात, चुका करता येतात, दिशा बदलता येते आणि पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक सुरुवात करिअर बदलण्यासाठी असावी असं नाही, कधी कधी ती स्वतःला समजून घेण्यासाठी असते. नवीन पुस्तक सुरू करणं, एखादी कला शिकणं, एखाद्या विषयावर बोलण्याचा सराव करणं, स्वयंसेवा करणं, नवीन लोकांशी संवाद साधणं, या छोट्या सुरुवाती भविष्यातील मोठ्या संधींची दारं उघडू शकतात. मित्रांनो, जगात परिपूर्ण सुरुवात नसते. काही सुरुवाती घाबरलेल्या असतात, काही सुरुवाती गोंधळलेल्या असतात, काही सुरुवाती छोट्या असतात, काही सुरुवाती कुणालाही दिसत नाहीत, पण त्या महत्त्वाच्या असतात, कारण त्या आपल्याला स्थिर स्वप्नातून चालत्या प्रवासात घेऊन जातात. आपल्याकडे आज सर्व उत्तरं नसतील तरी चालेल, आपल्याकडे आज पूर्ण आत्मविश्वास नसेल तरी चालेल, आज आपण शिकत असू तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परफेक्ट होण्याची वाट पाहताना आयुष्य थांबत नाही, वेळ पुढे जात राहतो. म्हणून स्वतःला परिपूर्ण होण्याची परवानगी देण्याआधी स्वतःला सुरुवात करण्याची परवानगी दिली पाहिजे. आजचा दिवस कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस नसेल, पण तो एखाद्या मोठ्या प्रवासाचा पहिला दिवस होऊ शकतो. आणि कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहताना आपल्याला जाणवेल की सगळं त्या एका छोट्याशा निर्णयापासून सुरू झालं होतं. म्हणून मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, तयारी करा, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण योग्य क्षणाची अनंत काळ वाट पाहू नका. पहिलं पाऊल टाका, चुकलं तर शिका, पुन्हा प्रयत्न करा. दिशा बदलायची असेल तर बदला, पण स्वतःला कायम एक दिवस या शब्दात अडकवू नका. कारण एक दिवस मी हे करेन आणि आज मी याची सुरुवात करतो यांच्यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याइतकी ताकद असू शकते. हीच आहे द ऑडॅसिटी टू बिगिन, सुरुवात करण्याचं धाडस. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

लव या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार होते आनंद मिलिंद. गीतबहारमध्ये आता दिल चित्रपटातलं गाणं.

स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रविशंकर यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया मल्हार आपण ऐकाल. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार अर्थात 14 ऑक्टोबर 2024 पहिल्या सभेत 6:05 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित अंश आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य विवेक वानखडे यांचं, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. 6:40 कृषीवाणीमध्ये रेशीम कीटक संगोपनाचे संगोपनगृहाचे व्यवस्थापन याविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत म्हणून घ्यायची काळजी याविषयी तज्ज्ञ डॉक्टर ऋचा साने. 6:50 परिसर या कार्यक्रमात मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या कारणं आणि उपाय भाग दुसरा, लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 कार्यक्रम करिअर मंत्रा, विषय फूड टेक्नॉलॉजी, सहभाग ग्रीष्मा पाटोळे यांचा, निवेदन कश्मीरा सावंत यांचं, कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 उमेद जीवनाची भाग पहिला मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 एकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCRTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अन्न पदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, दुपारी 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद, तसंच डॉक्टर निलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सविता जेरे, सादर करते सुमित श्रीबाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. 1:05 गीतवहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रामराय पळसुले यांचं तबला वादन आपण ऐकाल. 3 ताल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युववाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात ऐकाल कीर्तन. कीर्तनकार हरिभक्त परायण योगिता अशोक जाधव. हो. विषय आहे वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 ऐकाल लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी धनंजय केतकर यांच्याशी ऋचा गद्रे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. रात्री 7:15 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद नासिर खान यांनी सतारीवर सादर

पहिला राग मारू बिहाग पणेकाल। श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील। तरी होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा।

0: शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत संगीतबद्ध केलं मधुकर पाठक यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा वाय.
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI. तुमचा

0: साइबर रक्षक।
1: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
2: घोंगड घेऊन द्या की रे मला विचित्र।

0: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांनी गायलेली ही गीतरचना होती अप्पा कांबळे यांची.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाकर सराफ ज्वेल्स. संपर्क 0796999182.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेली ही गीतरचना होती शाहीर पांडुरंग वनमाळी यांची. संगीतकार होते मधुकर पाठक.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.

0: शिरधानी साधी पोणी तू निसावी इरकल पिवणी तुझ्या दंडात रुतावी चोणी बारी झोकात ग झोकात अशी वरात मिरवीना बारी झोकात ग झोकात अशी वरात मिरवीना
1: असं वय
0: तुला

मया मंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तोरा कोपण फिरू गरगरा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर हसरल्या

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत होतं रत्नदीप गायकवाड यांचं. संगीतकार होते शाहीर निवृत्ती पवार. श्रोते हो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळ म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र युके

0: खबरदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. युकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि युके यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदानप्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कौशल्य भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही, अनाधिकृत बांधकामाची रजिस्ट्री होणार नाही.
0: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत SOP म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीरित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार

तेजी झाली. सेन्सेक्स 1,109 अंकांनी वधारून 73,034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वाढून 72,000 निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारी

0: परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोरे यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ओएनजीसीच्या तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशीसंदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4,000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळेखुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 आणि 44 सेकंद झालेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: HY. Why? सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI.
1: तुमचा सायबर रक्षक.
2: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदुपाका सराफ ज्वेल्स सोबत.
3: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
2: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदुपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
4: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
5: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
6: जाणकार रहा, सतर्क रहा.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट च्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
6: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
4: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
7: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
8: वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन म्हणजेच वोकल फॉर लोकल, पण या उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठ मिळाली तर स्थानिक उद्योजक, कारागीर आणि विणकरांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात। एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP, पारंपरिक उत्पादनांना मिळणारं GI मानांकन आणि डिजिटल माध्यमं यामुळे या प्रवासाला नवी दिशा मिळू शकते। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासात वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल हा संदेश सातत्यानं दिला आहे। स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक बाजारपेठ आणि ब्रँड इंडियाची ओळख मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे। श्रोते हो, महाराष्ट्रातील पैठणी, हातमागाच्या साड्या आणि कोल्हापुरी चप्पल अशा विविध पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक स्तरावर ओळख आणि संधी कशा मिळू शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत। श्रोते हो, वोकल फॉर लोकल पासून लोकल टू ग्लोबल पर्यंतचा प्रवास घडवताना स्थानिक उत्पादकापासून ग्राहकापर्यंत आणि पुढे जागतिक बाजारपेठेपर्यंत एक मजबूत मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन निर्माण करण्याचं महत्व आणि यामुळे ब्रँड इंडियाची जागतिक ओळख मजबूत करण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी अधिक माहिती दिली।
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी संकल्पना आहे मुळात वोकल फॉर लोकल, ते कशासाठी आहे तर आपल्या देशाचं आयातीवर अवलंबित्व

0: कमी करण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे जे स्थानिक कारागीर असतील, शेतीतली काही उत्पादनं असतील, एमएसएमई म्हणजे लघु मध्यम सूक्ष्म उद्योग काही निर्माण करत असतील, तर या सगळ्याची गुणवत्तेची मानक एस्टॅब्लिश करणं, त्याची काही स्टँडर्डाईज करणं, ते करताना त्याची जी व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये आधी ग्रामीण कारागिरांना स्केलिंग अप म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची क्षमता असणं, त्याच्यासाठी मेकॅनायझेशन लागेल. त्याच्यानंतर काही लोक रॉ मटेरियल छोट्या लेवलचं एक्सपोर्ट करत असतील, त्यांनी स्पेशलाइज्ड कंपोनंट्स एक्सपोर्ट करणं जे ग्लोबल स्टँडर्डचे असतील किंवा जागतिक गुणवत्तेचे असतील याच्याकडे भर देणं, आणि त्यासाठी त्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत, शहरापासून राजधान्यांपर्यंत किंवा मेट्रो शहरांपर्यंतची व्हॅल्यू चेन किंवा गुणवत्ता साखळी निर्माण होणं याचं महत्व अनन्य साधारण, कारण तसं झालं तरच तो माल पटकन येऊ शकतो. आणि तीच गोष्ट आपण जागतिक दर्जाचं उत्पादन जागतिक बाजारपेठेत पाठवणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक कारागिराच्या अंगातलं कौशल्य जे आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जागतिक दर्जाला कॉम्पीट करेल किंवा स्पर्धेमध्ये टिकेल असं करणं, आणि त्यासाठी ती जी गुणवत्ता साखळी आहे म्हणजे ग्रामीण भागापासून शहराला जोडणं, शहरापासून महानगरांना जोडणं, आणि महानगरांपासून त्याचा जागतिक प्रवास, म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अगदी गुलाबाची फुलं जरी उत्पादित केली तरी ते जागतिक दर्जाची करणं, आणि त्याच्यासाठी आपल्याला थेट अगदी समजा आपण पुण्या मुंबई सारख्या भागातून किंवा छोट्या गावातून आता मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेता येणं, ही गुणवत्ता साखळी तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ते कुठल्याही उत्पादनाला लागू होतं म्हणजे, आणि आपल्याकडे आपण माहिती की उपग्रहापासून अनेक क्षेत्रात आपण आता अनेक गोष्टी निर्यात करतो, तर छोट्या स्क्रूपासून एखाद्या गुलाब फुलासारखं किंवा बांबूच्या ब्रशपासून ते भूजच्या बांधणी सिल्कपर्यंत सगळ्या उत्पादनांना हे लागू आहे, कारण व्हॅल्यू चेनचं महत्व अनन्य साधारण.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चपलांसारख्याच पारंपरिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळत असताना कारागिरांना त्याचं योग्य श्रेय, बाजारपेठ आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यावर शैलेंद्र परांजपे म्हणाले.
0: प्रयत्न करावे लागतात. एक तर जसं पैठणीचं उदाहरण तुम्ही दिलं किंवा कोल्हापुरी चपलेचं उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये टेक्स्टाईल मधलं अर्थात पैठणीचं उदाहरण आहे किंवा फार्मास्युटिकल लाईन मध्ये आहे. तसं आपल्याला माहिती की आपल्या देशात व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर कोरोनानंतर झालं, तर आपलं उत्पादन जागतिक तोडीचं असेल तर ते जगाच्या बाजारपेठेत टिकू शकतो, म्हणजे पैठणी किंवा या गोष्टी जातात, कोल्हापुरी चप्पलही जाऊ शकते. पण ती जाताना जो येवल्यातला कारागीर आहे किंवा कोल्हापूरमधला चप्पल बनवणारा आहे त्याला पैसे मिळायचे असतील तर ज्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढेल त्या प्रमाणात भारतातली जी साखळी आहे म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल येणं आणि ती मुंबईला येऊन परदेशात जाणं, या साखळीमधले लोक जे आहेत मधले त्यांची सुद्धा क्वालिटी त्या दर्जाची लागेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न होता आणि लवकरात लवकर माल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असेल तर त्याचं मूल्य देण्याची व्यवस्था ती सरकारला धोरणातून निर्माण करावी लागते. म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल निघाली आणि ती परदेशात गेली तर त्याच्यात किमतीची जी वाढ होईल त्याचा वाटा त्या प्रत्येक पातळीवर फक्त सरकारी लोकांना किंवा मधल्या लोकांना न मिळता कोल्हापूरच्या त्या कारागिरापर्यंत जाणं आणि तीच गोष्ट येवल्याच्या पैठणीच्या कारागिरापर्यंत जाणं, ही पारदर्शक जर असेल ती मूल्य साखळी तर हा लाभ आपोआप त्या कारागिरांपर्यंत जातो. म्हणून व्यवस्थांमधली पारदर्शकता आणणं ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं आणि रिटेलचं नेटवर्क तयार होणं आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी मूळ उत्पादनापेक्षा मधल्या साखळीला बऱ्यापैकी पैसे मिळतात तर पारदर्शक व्यवस्था केली आणि त्याच्यावर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण असलं तर तो माल लोकल टू ग्लोबल जाईपर्यंत त्याच्यामध्ये मधल्या एजंटांपेक्षा स्थानिक कारागिरांना पैसे मिळण्याची शक्यता जास्त वाढते.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच्या संधी आणि लहान उद्योजकांनी सुरुवात कुठून करावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या कार्यकारी समितीचे संचालक ललित गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
2: स्थानिक उत्पादनांना परदेशी खरेदीदार व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चेंबरसारख्या संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. नुकतंच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या भारत मंडपममध्ये वोकल फॉर ग्लोबल ही थीम डोळ्यासमोर ठेवून मोठं प्रदर्शन आयोजित केलं आणि यामध्ये जवळपास 60 देशांचे खरेदीदार उपस्थित राहिले. त्यांनी भारतीय उत्पादकांशी 1-to-1 डिस्कशन केले, त्यांचे प्रोडक्ट्स पाहिले, त्यांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर सुद्धा दिल्या. व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, अशा प्रकारचे उपक्रम स्थानिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे आयोजित करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित होत असतात. फॉरेन कॉन्सुलेट आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे असतात, त्यांचे कॉन्सुलेट जनरल जे व्यापाराचं काम पाहतात त्यांच्याबरोबरच्या बैठका या संदर्भात नियमितपणे होत असतात.

0: त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी B2B डिस्कशन्स होत असतं, ते खरेदीदारांना आमंत्रित करतात. आपण परदेशात शिष्टमंडळ घेऊन भेटी देतो वेगवेगळ्या देशांना आणि तिथल्या उत्पादकांशी, तिथल्या ग्राहकांशी, तिथल्या बाजारपेठेशी आपण थेट संवाद साधतो. अशा प्रकारे स्थानिक उत्पादकांना प्रवेश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपली उत्पादनं विकण्यासाठी संघटना स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सरकार सुद्धा करत आणि सरकारच्या मदतीनं या संघटनांच्या मदत स्तरावर सुद्धा नियमितपणे आयोजित होत असतात. त्याचाही सर्व उत्पादकांनी नक्की फायदा घ्यावा आणि वोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणारी आहे, त्याचा सर्वांनी जरूर वापर करावा आणि आपली उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी असं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चप्पलांची जगभर झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचं ब्रँडिंग, ऑनलाईन विक्री आणि निर्यातीसाठीच्या महत्वाच्या गोष्टी, तसंच आपल्या कारागिरांचं योग्य श्रेय आणि फायदा याबद्दल फिक्कीचे ललित गांधी म्हणाले.
0: आपल्या हातमागाच्या साड्या असतील, पैठणी असेल, कोल्हापुरी चप्पल असतील किंवा अशा प्रकारची उत्पादनं, हुपरीचं चांदीचं पैंजण आहे, अशा प्रकारची उत्पादनांना जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन किंवा निर्यात वाढण्यासाठी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे दर्जेदार उत्पादनं, त्यामधलं गुणवत्ता ही टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे आणि ती गुणवत्ता सातत्यपूर्ण असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी तसं सर्टिफिकेशन आपण संघटना स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे. सरकारचं BIS किंवा अन्य स्टँडर्डायझेशनचे जे काही पद्धती आहेत त्या असतातच, परंतु त्याबरोबरच संघटना स्तरावर सुद्धा या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्या दर्जाचं पॅकिंग आणि गुणवत्तेच्या हमीसह आपण बाजारात उतरलो तर या उत्पादनांना नक्कीच चांगली बाजारपेठ जगामध्ये मिळू शकते. प्राडाचं उदाहरण आपण विचारलं, प्राडा हा जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल एक्झिबिशनमध्ये कोल्हापुरी चप्पलाचं क्रेडिट न देता प्रदर्शित केलं. त्याला आम्ही संघटितपणे विरोध केला. मी चेंबरचा अध्यक्ष या नात्याने थेट प्राडाशी संपर्क साधला. त्यांनी ती चूक जाणीवपूर्वक केली का अनवधानाने केली यापेक्षाही त्यांनी ती चूक मान्य केली, ती लेखी स्वरूपातही मान्य केली. मात्र या वादामुळे किंवा प्राडाशी हा वाद जोडल्यामुळे हा वाद जगभर चर्चेला गेला आणि जगातल्या 33 देशांच्या वृत्तपत्रामध्ये, टेलिव्हिजनमध्ये माझं मत प्रदर्शित झालं आणि कोल्हापुरी चप्पलाला एक जागतिक ओळख मोठ्या प्रमाणात मिळाली. आम्ही 500,000 crore खर्च करूनही जे ब्रँडिंग झालं नसतं ते या वादामुळे ब्रँडिंग झालं आणि कोल्हापुरी चप्पलाचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. याचा नक्कीच फायदा स्थानिक बाजारपेठेला झाला, परंतु एक प्राडानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं हे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, त्यामुळे आपले उत्पादन आता कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग आहे, हुपरी पैंजणला GI टॅगिंग आहे, पैठणीला GI टॅगिंग आहे, ह्याचा योग्य वापर झाला पाहिजे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अशामध्ये बरेच उत्पादनं आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या गुणवत्तेला सातत्य ठेवून त्याचं ब्रँडिंग इतकं सर्टिफिकेशन महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेटंट घेता येणं शक्य आहे त्या ठिकाणी पेटंट घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी कॉपीराईट घेणं शक्य आहे त्या ठिकाणी कॉपीराईट घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर अनेक भारतीय उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने किंवा आमची परवानगी न घेता, मूळ कारागिराला श्रेय न देता, बेकायदेशीर पद्धतीने त्याचा वापर केला जातो अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडलेली आहेत. प्राडामध्ये मात्र एक सकारात्मक त्यातना निष्कर्ष निघाला आणि प्राडानं अधिकृतपणे कोल्हापूरला भेट दिली आणि कोल्हापुरी चप्पलांचं 2,000 जोड्या प्राथमिक स्तरावर खरेदी करण्याचा करार केला. ही फार मोठी उपलब्धी आहे कोल्हापुरी चप्पलांसाठी. इतकंच नव्ह तर स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आपण संरक्षित केलं पाहिजे ही जाणीव या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झाली आणि जागतिक स्तरावर या कंपन्या ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला तीच पद्धत आपण सुद्धा अवलंबली पाहिजे आणि अशा प्रकारचा दर्जा आणि एक एथिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो यासाठीचा दबाव सुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षित राहतील आणि आपल्या उत्पादनांचं गुणवत्तेचं सातत्य हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. प्राडाच्या प्रकरणातून मला एकच जाणवलं की प्राडा आमचं उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु त्यांचे उत्पादनाचे निकष आहेत, जागतिक दर्जाचे जे निकष आहेत त्यामध्ये चाइल्ड लेबरच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणाचा विषय, तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वातावरण, त्यांचं आरोग्य, त्यांची सुविधा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि यातली कुठलीही गोष्ट आपण फॉलो करत नाही किंवा ते निकष पूर्ण करत नाही हे दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टी सुधारणं हे सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. उत्पादनाच्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या सुविधा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे असणं हे आजच्या काळात गरजेचं झालेलं आहे, त्याचाही आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षितही राहतील.

0: आणि जागतिक बाजारपेठेत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादकांना परदेशी खरेदीदार, प्रदर्शन आणि निर्यातदारांशी जोडण्यासाठी विविध संस्था कशी मदत करू शकतात याबाबत ललित गांधी यांनी अधिक माहिती दिली.
0: निर्यातीसाठी छोट्या उत्पादकांना स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन समिती आहे. ती समिती या प्रकारच्या उत्पादनांना कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करू शकते. त्याबरोबरच बायर सेलर मीट नियमितपणे आयोजित केल्या जातात. त्या सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये आयोजित होत असतात. त्यामध्ये परदेशातले खरेदीदार आपल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असतात. वेगवेगळी उत्पादनांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक उत्पादकांना त्यांची प्रदर्शनामध्ये उत्पादनं ठेवणं आणि परदेशी ग्राहकांच्या बरोबर त्या संदर्भात चर्चा करणं शक्य होतं. या माध्यमातून सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवता येणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर ते जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, रजिस्टर्ड स्टार कॅटेगरीमधले एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, त्यांना आपला माल पुरवठा करून त्यांच्यामार्फत निर्यातीपासून सुरुवात करता येऊ शकते आणि नंतर आपला स्वतःचा थेट निर्यात असाही ऑप्शन आपण त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. एकूणच निर्यातीसाठी अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहेत त्याची माहिती या माध्यमातून आपल्याला नियमितपणे मिळत असते किंवा मिळू शकते. ती माहिती घेऊन या संदर्भात पुढील वाटचाल करणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, व्होकल फॉर लोकल ही केवळ स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नाही तर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची संधीही आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम, हातमाग आणि विविध अन्य क्षेत्रांसाठीचे प्रयत्न आणि डिजिटल बाजारपेठ यामुळे कारागीर, विणकर आणि लघु उद्योजकांसाठी नवी दालनं खुली होत आहेत. चला, स्थानिक उत्पादनांना साथ देऊया आणि त्यांना जागतिक ओळखही मिळवून देऊया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
3: शेतकरी बांधवांनो नमस्कार। आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्व आहे। कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं। त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे। मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते। मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोगप्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे। मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम। मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे।
4: नमस्कार।
3: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया।
4: नक्कीच। सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला। पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता। कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस। जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे। म्हणजे मानवासाठी आवश्यक असणारा प्रथिनांचा त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे। मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं। त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो। आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते आणि जर आपण अल्पभूधारक गरीब शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं। याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात। आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते। जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल। त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्वाचं स्रोत होऊ शकतो।
3: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजे?
4: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन। मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्त्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते। आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्यांना सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो। दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेच, पण एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाकाव्यतिरिक्त वाया जात असतं त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो। त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी

0: जे तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता, म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत, ते एक पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया, पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते. जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं, तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा.
0: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हणलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्तही आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का.
0: निश्चित, जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यवसाय कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख येतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणार आणि हे फीड तर यांचं प्रमाण कसं ठेवावं.
0: जसं मी तुम्हाला म्हटलं आत्ताच सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
1: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
0: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
1: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो.
0: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. इव्हन देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो, या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं. त्यामुळे

0: त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंड हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर. त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो, कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहेत ती त्या उभवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80%च्या खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल म्हणजे समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
1: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
0: नक्कीच,
1: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनाने म्हणूया आपण किंवा विविध महाविद्यालयांनी म्हणूया किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली, यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं, जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR, सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर, हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरला तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वया देण्याचा जो कालावधी आहे म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा ग्रामप्रिया कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला आहे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी उपकारी कॅरी श्यामा कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी कावेरी चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत ॲग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आत्ता केलेला आहे. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत

0: पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. आज अ थंब रूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे. त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकारी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लीचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे जे आपणही पिण्यासाठी वापरलं जातं, तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रॅनिकेट डिसीज किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मानमोडी न्यूकॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे. कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लासोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देते. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला IBD किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस, आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्त्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्यात तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये इकोलाय हा देखील एक महत्त्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्या मार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाही ते मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक

0: एक गणित आहे, त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल, आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की बुवा अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांसात उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
1: बघा, मला सगळ्यात महत्त्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील 1 वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू असतं,
0: त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
1: हां, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत, तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडंसं देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला, त्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं, म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली, तर निश्चितपणे तुम्हाला अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये, त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
0: फार तर 8 रुपये,
1: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं, म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे, त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते, या गोष्टीवरनं ते अंड लक्षात येतं. त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत, आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं, त्याला पॅकिंग केलं, तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणजे 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं, सर त्याचं ब्रँडिंग टाका, त्याच्यातनं तुम्ही अधिक कमावू शकता. मग थोडक्यात काय, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल, तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजार हाट शोधा. मार्केटिंग मध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे, आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे, गावात राहती आहे, त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
0: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मानधन

0: श्रोते हो, किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
3: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
4: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
5: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदुपाका सराफ ज्वेल्स सोबत.
6: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
5: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796999182.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
4: वाव,
3: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
5: नेहमी विचारा WHY.

0: वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
2: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
3: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
2: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796999 1827.

श्रोते हो, उद्या सकाळी 6:05 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित अंश आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य विवेक वानखडे यांचं, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकाल उद्या सकाळी 11:30 वाजता. यामध्ये अन्नपदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: पाच मिनिटं होते, थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: स्वप्नांनी भरलेलं आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्च पर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

0: जागतिक क्षमता केंद्र कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. एसआयआरला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएच्या पाठीशी देशाची जनता उभी असून 2029 सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में एनडीए प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
0: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं मार्च 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHL वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांपैकी 4 रुग्णालयात तर 4 अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात 1 भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क रहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. या संदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 दिवसांच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंक

0: अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्स मधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वधारून 22,722 अंकांवर बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात IMF नमूद केलं आहे. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 54 सेकंद झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत गझल.

चंदन दास यांना आपण ऐकलत. श्रोते हो, ही रचना होती अजीम मलिक यांची, संगीतकार होते घानी अली. गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

गुलाम अली यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्राची प्रिया।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। श्रोते हो, रात्रीचे 10:40 झालेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा।

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं
2: ही। नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हमराज या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत।

हमराज या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार होते रवी. श्रोते हो आता ऐका अनारकली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार सी रामचंद्र.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

किशोर कुमार यांना आपण ऐकलत आपकी कसम या चित्रपटासाठी. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली राहुल देव बर्मन यांनी.

नागिन चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतरचना होती राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार होते हेमंत कुमार.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं रवी यांनी. चित्रपट होता वक्त. रजनीगंधा कार्यक्रमात आता शेवटी ऐका गीता दत्त यांना हावडा ब्रिज या चित्रपटासाठी.

गीता दत्त यांनी गायलेली हावडा ब्रिज या चित्रपटातली ही गीतरचना होती कमर जलालाबादी यांची. संगीतकार होते ओपी नय्यर. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रविशंकर यांचं सतारवादन प्रसारित करीत आहोत. त्यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया मल्हार आता ऐकूया.

पंडित रविशंकर यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया मल्हार आपण ऐकलात. शास्त्रीय वाद्य संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित

0: Adding another medal to his expanding collection on the international speed skating stage, the 23-year-old speed skater from Tamil Nadu finished on the podium in 40.85 seconds, continuing his incredible run following his unprecedented accomplishments at the 2025 World Speed Skating Championships. And with that, we end this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 28 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत 5:55 तोपर्यंत निरोप द्या. शुभ रात्री. जय हिंद.

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 28 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.